ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य घर.
2: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, श्रोते हो, आपण जर समजा कमवत असाल म्हणजे आपल्याला जॉब असेल, आपण बिझनेस करत असाल, व्यापार करत असाल, आपली इंडस्ट्री असू शकेल किंवा आपली छोटी मोठी एखादा व्यवसाय असेल, चहाची टपरीसुद्धा असू शकेल, अशा पद्धतीनं जर आपण महिन्याला काही ना काहीतरी कमवत असाल तर आपली इच्छा नेहमी असते की आपलं घर संसार चालवून काही ना काहीतरी सेव्हिंग करावं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल, त्या धनाचा उपयोग होऊ शकेल, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न पण करत असतात. बऱ्याच वेळेस ते बँकेमध्ये अकाउंट करतात, सेव्हिंग अकाउंट करतात, महिन्याला काहीतरी पैसे ठेवतात किंवा कुठेतरी फिक्स्ड डिपॉझिट ठेवतात किंवा असं बरंचसं काही काही करतात. किंवा आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यामुळे, बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे असंही ऐकण्यात येते की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, SIP काढा, शेअर मार्केटमध्ये गुंतवा, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर पडतात. तेव्हा आज आपण थोडंसं प्राथमिक स्वरूपामध्ये, कारण हे क्षेत्र खूप फास्ट आहे, याच्यामध्ये खूप आपल्याला माहिती घ्यावी लागते, पण आपण प्राथमिक स्तरावर चर्चा करणार आहोत की आपल्याला इन्व्हेस्टमेंट नेमकी करता येऊ शकते का, त्याच्यासाठी खूपच पैसे कमावं लागतात का, किंवा नेमकं काय असतं, असे जे जनरल आपले क्वेश्चन्स असणार आहेत, प्रश्न पडणार आहेत, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री रोहित पडवळे यांना. ते मूळतः उपळ्याचे आहेत, पण त्यांचं इंजिनिअरिंग जे आहे ते MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर इथे झालेलं आहे, ENTC 2013 साली. सध्या ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर अशा पद्धतीनं कार्य करतात, म्हणजे स्वतःचं बिझनेस प्रोफाईल आहे, आणि धाराशिव बेसमधून ते हे सगळं काम करतात, पण ऑल ओव्हर इंडिया, ते कुठे पॅन इंडियामध्ये ते त्यांची ही सर्व्हिस देऊ शकतात. तर अशा पद्धतीनं रोहित पडवळे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. रोहित, मी तुमचं स्वागत करतो.
4: थँक्यू सर.
3: तर रोहित, जसं मी आत्ता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, त्यातल्या त्यात इन्व्हेस्टमेंट हा भाग सगळ्यात महत्त्वाचा येतो. तर मला सगळ्यात अगोदर तर हे सांगा की इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय?
4: मुळात ना सर, इन्व्हेस्टमेंट म्हणजे की ॲक्च्युली की आपण जे काही अर्निंग पैसे कमवतो, मग ती स्वतः माणूस कमवतो, चिल्ड्रन्स काही स्कॉलरशिप असतात त्यांना मिळतात, त्या गृहिणीने काही पैसे साठवलेले असतात, हे काय करतो आपण की पहिल्यांदा सेव्हिंग करायला शिकतो.
3: म्हणजे आपण आपल्या आयुष्यात,
4: हा सर, म्हणजे आपण आपल्या आयुष्यात काय करतो की काटकसर करायला सुरुवात करतो. काटकसर करतो म्हणजे आहे ते आपल्याला जे पैसे आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण भागून आपल्याकडे शिल्लक कशी रक्कम राहील, म्हणजे सेव्हिंग करायला शिकतो. पण सेव्हिंग केल्यानं पैसा वाढत नाही, पण त्याला अजून एक असा क्लॉज आहे की सेव्हिंग केल्याशिवाय राहिलेला पैसा इन्व्हेस्ट पण करता येत नाही. सेव्हिंग केलेला पैसा हा ग्रोथ राहिला पाहिजे, ग्रोईंग स्टेजमध्ये राहिला पाहिजे, म्हणजे तो वाढला पाहिजे. जसं की एखाद्या गृहिणीला
3: सेव्हिंग वेगळं, इन्व्हेस्टमेंट वेगळं,
4: येस सर. पण सेव्हिंग असल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, हा त्याचा प्राथमिक रोल आहे. समजा आपण एका गृहिणीला उदाहरण घेऊ, गृहिणी सर्व आपण सर्वांच्या घरी असतात. गृहिणीला पैसे आपण जर महिन्याकाठी 1000 रुपये दिले काही खर्च ना करता, त्यातून तिला तिने घर खर्च भागून 1500 रुपये तिच्याकडे शिल्लक राहिले. ती पैसे काय करते, सेव्हिंग ती काही डब्यामध्ये ठेवेल, काही तिचं
3: बचत गटात टाकेल, बँकेत टाकेल,
4: कशाला किंवा FD करेल काय असेल, मग त्याच्यामध्ये त्यांना रिटर्न्स किती येतील? साधारण आता जर पाहिलं तर फिक्स्ड डिपॉझिटचा बँकिंगचा रेट जो पाहिला तो 5-7% रेट आहे त्या तुलनेनं. पण त्याच्याच अपोजिट जर आपण पाहिलं की वाढत्या काळानुसार वाढती जी महागाई आहे ती 6-6.5% आहे आज भारत देशामध्ये. मग आपण जेव्हा सेव्हिंग केलेले पैसे जेव्हा इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो तेव्हा आपण हा प्राथमिक विचार केला पाहिजे की आपण सेव्ह केलेले पैसे हे ज्या वाढत्या महागाईला जो दर आहे त्या दरापेक्षा जास्त पटीने वाढले तर ते आपल्याला प्रॉफिटेबल राहतील. मग त्या काळात आपल्या पैशाची ग्रोथ होते याचा आपल्याला अंदाज काढता येईल. त्यासाठी आपण सुरुवातीला सेव्हिंग केली पाहिजे आणि मग इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे.
3: बरं, म्हणजे सगळ्यात प्रायमरी स्टेज तर सेव्हिंगची आहे.
4: येस सर, डेफिनेटली.
3: ठीक आहे, आता मग माझ्यासारखा व्यक्ती असं म्हणू शकतो की अरे तुम्ही काय सेव्हिंगचा विषय सांगताय, जेवढी माझी महिन्याला पगार येते किंवा जेवढं मी कमावतो तेवढं तर सगळं माझं घर खर्चातच जातं.
4: हां, याच्यासाठीच काय पाहिजे सर की आपल्याला आहे ना आपल्या आयुष्यामध्ये एक फायनान्शियल ॲडवायझर पाहिजे. फायनान्शियल ॲडवायझरची गरज काय आहे की फायनान्शियल ॲडवायझर तुमचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅन बनवून देतो. की सपोज की तुमच्याकडे जी अमाऊंट आहे, तुमची जी सॅलरी येते, तुमच्याकडे इतरत्र काही सेव्हिंग अमाऊंट असते, ती अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केली पाहिजे की त्याचा तुम्हाला बेनिफिट भेटला पाहिजे भविष्यामध्ये आणि महागाईपेक्षा जास्त रेटनं तुम्हाला ती रिटर्न मिळले पाहिजेत. पण यासाठी कसं आहे की आपण इंडिव्हिज्युअल लेवलवर आपलं प्रायमरी गोल काय असतो की माझा अर्निंग सोर्स पाहिजे, मला मंथली सॅलरी किंवा माझ्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर आपला प्रायमरी फोकस असतो. मग आपण एखादा फायनान्शियल कन्सल्ट केला तर तो सांगू शकतो की तुम्ही तुमच्या व्यवसाय करता इतके अमाऊंट इतके पर्सेंट करू शकता, तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाकरता एवढे पैसे करू शकता, तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंड एक म्हणतात आपल्याकडे तो एक त्या एक फंडच्या आपल्याकडे. मी तर म्हणतो की सर्व लोकांनी अत्यावश्यक बाब आहे या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. इमर्जन्सी फंड असा आहे की या फंड जसा आता आपण रिसेंटमध्ये पाहिलं की कोविडसारखा आजार आला यामध्ये लोकांकडे इमर्जन्सी हा फंड नव्हता. म्हणजे ॲक्च्युली पाहायला गेलं तर लोकांना याची अवेअरनेसच नाही की का केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे, तो आजतक किती केला पाहिजे या गोष्टीची. कोविडसारखा असा मोठा आजार किंवा काही दुर्घटना झाली तर आपल्याकडे काही सेव्हिंग जी आहे जे आपण इमर्जन्सी फंडमध्ये ठेवतो जेणेकरून आपण जे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतील जसे की एफडीत काही लोकांनी गुंतवले असतील, काही लोकांनी गोल्डमध्ये केले असतील, काही लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये केले असतील, काही लोकांनी शेअर्समध्ये केले असतील, ज्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहेत त्या ब्रेक करायची आपल्याला वेळ येऊ नये.
3: बरोबर,
4: जे की लॉंग टर्ममध्ये जे आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीवर प्रचंड परतवा देतात.
3: बरोबर,
4: अशा योजनेवरती.
3: अच्छा, मग आपण थोडंसं अजून एक स्टेप पुढे गेलो पण अजून मी थोडंसं बॅक स्टेपला येतो की ठीक आहे तुम्ही म्हटलात की काही ना काहीतरी फायनान्शियल ॲडवायझरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं रकमेचं ठरवू शकता. मी म्हणतो माझ्या महिन्याला 2-3 हजार रुपये शिल्लक राहतात आणि मी कशाला ते इन्व्हेस्ट करत बसू, त्यासाठी तर महिन्याला 10-15-20-25-50 हजार रुपये पाहिजे इन्व्हेस्ट करायला.
4: नाही नाही सर, हा आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे. आता आपण सध्या TV वरती IPLचा आता सीझन चालू आहे त्याच्यावरती सध्या आपण पाहिलं किंवा TV सिरियलमध्ये जरी पाहिलं तुम्ही तर म्युच्युअल फंडसही हे MFI म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड असोसिएशन हे सध्या मार्केटिंग करते आणि लोकांना इन्व्हेस्टरला अवेअरनेस करते की आपण आपल्यामध्ये जे आहे ना इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत फार मोठे गैरसमज आहेत की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठी अमाऊंट लागते, त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर करावं लागते, हे मिथ आहे. तुम्ही म्युच्युअल फंड असे आहे की आता तर SEBI असा नियम म्हणत आहे की तुम्ही 100 रुपयापेक्षा पासून ते 1 कोटीपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्याला असं काही बंधन नाही. आणि त्यासाठी तुम्ही जॉबच केला पाहिजे, तुम्ही गृहिणी आहेत म्हणून तुम्ही करू शकत नाही असली कोणतीही कंडिशन त्याकरिता नाही. इन्व्हेस्टमेंट जर स्टार्ट करायची असेल तर सुरुवातीच्या काळात फक्त आपल्याला SEBIच्या नियमांतर्गत पाहिलं तर फक्त आपल्याला आपलं पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, बँकेमध्ये खातं पाहिजे, याच फक्त आपल्याला सुविधा लागतात इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी.
3: ठीक आहे.

0: तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळ यांच्याशी. ते मूळतः उपड्याचे आहेत, सध्या धाराशिवमध्येच त्यांचं बेस आहे आणि त्यांचं MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर येथून ENTC या याच्यामध्ये 2013 साली ते पासआउट झालेत. पण सध्या मात्र ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांचं बिझनेस प्रोफाईल आहे आणि त्याच्यामध्ये काम करत आहेत. आता प्रश्न येतो, ठीक आहे, मग आता इन्व्हेस्टमेंटचे तर भरपूर स्ट्रीम असू शकतात. मला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मला प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मी म्हणजे एनिथिंग करू शकतो. समजा एखादं घर घेऊ शकतो, एखादी प्रॉपर्टी घेऊ शकतो, बँकेमध्ये मी सेव्हिंगला ठेवू शकतो, असं काहीही करू शकतो. मग म्युच्युअल फंड SIP हे सारखं जास्तीत जास्त कानावर का पडत आहे सध्या?
1: हां, म्युच्युअल फंड ही अशी कन्सेप्ट आहे की सर, शेअर बाजार गुंतवणूकदाराला याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल. शेअर बाजारामध्ये काही कंपन्या असतात, लिस्टेड कंपन्या, त्याच्या शेअर्सची म्हणजे त्याच्यातल्या हिस्सेची दररोज खरेदी विक्री होते. म्युच्युअल फंड हे असं टास्क असतं की त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड इन द सेन्स कसं आहे की बास्केट आहे, त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये इक्विटी ओरिएंटेड आहे, डेट ओरिएंटेड आहेत, तुम्हाला गोल्ड ओरिएंटेड आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट ओरिएंटेड ट्रेजरी आहेत, असे भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. मग याच्यामध्ये काय होतं की म्युच्युअल फंड इन द सेन्स काय करतो की इक्विटी ओरिएंटेड शेअर्समध्ये काय होतात की ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर AMC, सपोज की SBI एक म्युच्युअल फंडची कंपनी आहे, बँक वेगळी आणि म्युच्युअल फंड वेगळा, हे दोन डिफरंट ॲसेट्स आहेत. म्युच्युअल फंड काय करतात की ज्या कंपन्या आहेत सर्टन, की आपण पकडलं की Nifty 50 एक म्हणजे 50 कंपन्यांचा एक ग्रुप असतो जो नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड असतात, त्या कंपन्यांना एक लार्ज कॅप कंपन्या म्हणतात. लार्ज कॅप कंपन्यांचा एक फंड असतो जो वेगवेगळ्या AMC असतो, जसं की ICICI, SBI वगैरे किंवा कोटक, निपॉन इंडिया, ह्या रिपोर्टेड कंपन्या आहेत. तसं आपण एक उदाहरणासाठी आपण एक SBI म्युच्युअल फंडची एक कंपनी घेऊ, त्याच्यामध्ये एक फंड इक्विटी ओरिएंटेड, त्याच्यामध्ये लार्ज कॅप ओरिएंटेड. त्या लार्ज कॅपमध्ये कसं असतात की ज्या Nifty 50 50 कंपन्या असतात, त्या Nifty 50 कंपन्यांमध्ये सिलेक्टेड 20-25 अशा कंपन्या त्या कंपन्याच्या लिस्टेड शेअरमध्ये ह्या म्युच्युअल फंड SBI म्युच्युअल फंड आहेत, तो स्वतःच्या फंडमध्ये ते अमाऊंट टाकतात. याची ट्रान्सपरन्सी अशी आहे, काही लोकांना असं वाटतं मी की म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सपरन्सी नाही, पण आपल्या वतीनं आपण फक्त त्या शेअर्सचे अमाऊंट आपण गुंतवणूक करतो, पण आपल्या वतीनं ते शेअर्स घेण्याचं किंवा ते ट्रेडिंग करण्याचं काम हे म्युच्युअल फंडमधले जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत SBI ते आपल्या वतीनं करतात, आपण फक्त त्यामध्ये गुंतवणूक करतो सर.
0: अच्छा, मग आता हे बऱ्याच वेळेस असं ऐकण्यात येतं, म्हणजे लेटर ऑन आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करूयात, पण मी पैसे एखाद्या ठिकाणी टाकले बुडतील मग काय करायचं?
1: हां, हे बरं झालं सर तुम्ही हा प्रश्न विचारला, खूप जणांच्या मध्ये हा गैरसमज पण
0: आहे की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले बुडाले. आता तुम्ही म्युच्युअल फंड असा जरी शब्द वापरला असेल, SIP, शेवटी ते शेअर मार्केटमध्येच चाललंय.
1: बरोबर
0: आहे. मग मी आज 1000 रुपये, 10000 रुपये, 1,00,000 रुपये गुंतवले, 2-3 वर्षानंतर त्या 1,00,000 चे 1 रुपया पण राहिले आणि संपला विषय.
1: बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ते, पण हा या ज्या गोष्टी आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर. 1990 पासून जसं शेअर बाजार हा प्रॉपरली NSE वर्किंग आहे, अजूनपर्यंत टोटल 44 AMC कंपन्या आहेत म्युच्युअल फंडच्या ओरिएंटेड. अजूनपर्यंत एकाही कंपनीचा एकही फंड बंद पडलेला नाही. पतसंस्थेमध्ये जसं पैसे काही लोक ठेवतात, पतसंस्था काही घोटाळे होतात किंवा काही कारणात बंद पडतात, दिवाळखोरी निघतात, तसा हा प्रकार इथं होत नाही. म्युच्युअल फंड जे आहेत या फंडवरती टोटल SEBI, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं टोटल कंट्रोल असतं. याच्यावरती कुठल्याही गोष्टींमध्ये कसलेही जरी घोळ किंवा कसलेही मॅल प्रॅक्टिसेस किंवा ऑपरेटिंग दिसलं तर त्याच्यावरती SEBI ॲक्शन घेते. आणि याच्याही पलीकड इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हा SEBIनं मेंटेन केलेला आहे, ज्या AMCला प्रत्येक AMCला जबाबदारी दिलेला असतो. त्यामुळे इथे आपण गुंतवणूक केलेला पैसा सुरक्षित असतो आणि प्रत्येक AMC-वाईज तुम्ही ज्या फंडमध्ये तुमची गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीचा दरमहा तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल ॲड्रेसवरती तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू हे तुम्हाला कळवली जाते.
0: बर, आता तुम्ही एक स्वतः डिस्ट्रीब्युटर आहात, म्हणजे रोहित पडवळ यांच्याशी जे आपण चर्चा करत आहोत ते स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, तर मग तुमचीच मदत घ्यावी लागते का आम्ही स्वतः पण करू शकतो असं काय?
1: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये फंडमध्ये दोन प्रकार येतात सर, एक डायरेक्ट फंड असतो आणि एक रेग्युलर फंड असतो. डायरेक्ट फंडमध्ये असं असतं की स्वतः इन्व्हेस्टर अवेअर आहे, त्याला कोणाच्याही मार्गदर्शनाची सल्ल्याची गरज नाही,
0: तो करू शकतो,
1: तर तो स्वतःच्या रिस्कवरती करू शकतो. जर ॲडवायझरच्या याच्यामध्ये गेला तर तो तुम्हाला रेग्युलर फंड देतो, तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, कोणत्या फंडमध्ये पैसे टाकले पाहिजे, तुमचं फंड गोल ओरिएंटेड

0: पाहिजे, त्याला त्याची ग्रोथ कशी आहे, फंड परफॉर्म होत नसतील तर त्याला स्विच कधी केले पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जो तो तुम्हाला हे करतो. इनकेस इन्व्हेस्टरचा जर डेथ झाली, आपण शब्दात म्हणतो की तो
1: बरोबर
0: एक्सपायर झाली या दोन्हीतून, तर त्या केसमध्ये सध्या तुम्हाला ॲडवायझर तुमचे फंड हे नॉमिनेटीला पूर्ण बेनिफिशियरी ट्रान्सफर करतो, त्याच्यातून रिटर्न्स कधी सेल केले पाहिजे युनिट म्युच्युअल फंडचे, कधी होल्ड ठेवले पाहिजेत, याबद्दलची सर्व माहिती देतो. म्हणजे बेटर वे मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल ह्या गोष्टी असतात,
1: त्याच्यासाठी आम्हाला काही फी द्यावी लागते का?
0: नाही, म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला जेव्हा कन्सल्ट करतो तो तुमच्याकडून एकही रुपया चार्ज केला जात नाही. समजा की तुम्ही 1000 रुपयाची 100 रुपयाची तुम्ही SIP केली म्युच्युअल फंडमध्ये, तर तुमची गुंतवणूक ही 100 रुपयेच दाखवणार, फक्त गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी चार्ज जो 0.5 पैसे 10 पैसे जे काही असेल ते फक्त डिडक्शन होईल, तुमच्याकडून कुठल्याही कमिशन किंवा चार्ज केलं जात नाही. ॲडवायझरला किंवा फायनान्शियल जो लिटरसी करणारा आहे, जो अवेअरनेस आहे, त्याला फक्त हे कमिशन किंवा जी ट्रेल म्हणतात आपल्या भाषेत म्युच्युअल फंडच्या भाषेमध्ये, ती ट्रेल ज्या AMC मध्ये म्हणजे जे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा ज्या फंडमध्ये गुंतवणूक केली आहे, समजा SBI, ICICI, निपॉन इंडिया, पराग पारिक, फ्लेक्झी कॅप असे फंड आहेत, त्यांची जी पॅरेंट कंपनी आहे, जसं की पराग पारिक आता एक कंपनी आहे, तर त्या कंपनीकडून इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल त्यांच्याकडून ब्रोकरेज किंवा ट्रेल कमिशन मिळतं. इन्व्हेस्टरच्या पैशामध्ये कुठेही काही केलं जात नाही.
1: अच्छा,
0: त्याचे सर्व पैसे इन्व्हेस्टर राहतात.
1: वा, आता सगळ्यात आता एक मोठी गोष्ट येते. ठीक आहे, तुम्ही हे सांगितलं, आता ही तुमची मुलाखत किंवा तुमचं जे गायडन्स आहे ते बरेच जण ऐकायले, मग त्याच्यामध्ये काही आत्ता न्यू कॉलेजमधून बाहेर पडलेली मुलं असतील जे की नोकरीच्या शोधात असतील, काही जण आत्ता 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी नोकरी लागली असतील किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला असेल आणि काही ना काहीतरी महिन्याला समजा पैसे कमवतात, काही मिडल एजमधले पण आहेत 35-40 आणि काही समजा 50 एजचे पण आहेत, कोण इन्व्हेस्ट करू शकतं?
0: नाही, प्रत्येक एजचा प्रत्येक वयाचा व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. यासाठी तुम्ही जॉबला असलं पाहिजे, तुमच्याकडे फार पुष्कळ पैसा पाहिजे, तुम्ही गर्भश्रीमंत पाहिजे
1: असं
0: काही नाही. याच्यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आपल्या घरातली राहणारी गृहिणी सध्या डब्यात पैसे ठेवण्यापेक्षा किंवा कुठं साचवून पैसे ठेवण्यापेक्षा, मी असं म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये SIP केलं तर तुम्हाला प्रचंड रिटर्न मिळतात. आपण एक नोटबंदीचा मागचा काळ पाहिला असेल सर, त्यामध्ये भरपूर लोकांनी, आता काही आपल्या आजींनी वगैरे काय पैसे ज्यावेळेस त्यांना दिले असतील तेव्हा त्यांनी साठवून ठेवले की बाबा मी नातवासाठी देईल काय करेल, पण नोटबंदीमुळे ते पैसे असे झाले की
1: बाहेर निघाले ते सगळे,
0: काही पैसे निघाले, काहींना आपल्या आजीने साठवून ठेवले हे पैसे माहितीच नाही, काही जणांना ती रक्कम कुठे आहे ती माहीत नाही. आणि कसं आहे की जसे जसे वर्ष जातात, वर्षामागून वर्ष पैशाची व्हॅल्यू ही कमी होत जाते इन्फ्लेशनमुळे. जसं आपण पाहायला गेलं की आजच्या 1 करोडची किंमत 20 वर्षांनी पाहिली तर ही 25 लाखाच्या आत्ताच्या इक्वेलंट होते.
1: बरोबर,
0: का? तर ही महागाई रेट वाढते.
1: बरोबर,
0: महागाई वाढते म्हणजे काय होते की पैशाचं मूल्य कमी होत जातं. या केसमध्ये काय की आपण जी गुंतवणूक करतो ती आपली गुंतवणूक महागाईच्या दरापेक्षा जास्त असली तर त्यातून मिळणारा परतावा आपण चांगला मिळतो, जेणेकरून आपला मनी ग्रोईंग असतो. पण सेव्हिंग आपण जे ठेवतो त्याच्यामध्ये आपले पैसे, आपण आजही डब्यात 1000 रुपये ठेवले आणि 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर पहिले तर ते 1000 रुपयेच मिळणार आहेत, त्याच्यामध्ये ग्रोथच नाही आपल्याला.
1: तर मित्रांनो, परत एकदा आठवण करून देतो, आपण जी चर्चा करत आहोत ते श्री रोहित परवडे यांच्याशी, MGM संभाजीनगर येथून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं पण सध्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून धाराशिवमध्ये कार्यरत आहेत. जसं की आत्ता तुम्ही म्हटलात की ठीक आहे, एजचं लिमिट नाही आहे, कधी पण करू शकता, बाकी सगळा विषय आहे तुम्ही 100 रुपयापासून सुरुवात करा. आम्ही एक जाहिरात कुठे सोशल मीडिया असेल काय असेल बऱ्याच ठिकाणी ऐकतो की तुम्ही महिन्याला 5000-10000 रुपये इन्व्हेस्ट करा आणि 10 वर्षानंतर 1 कोटी घ्या, काय असतो विषय?
0: नाही नाही सर, हे कसं आहे की इन्व्हेस्टरने आणि मी लोकांना पण हे सांगतो की जास्त परतवा किंवा जास्त रिटर्न मिळण्याच्या नादामध्ये फसवणूक फार मोठ्या प्रमाणात होते. कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे, जिथं सर्वात जास्त रिटर्न मिळतात आपण तिथे जातो आणि जिथं सर्वात जास्त डिस्काउंट आहे तिथं पण आपण जातो. ह्या दोन गोष्टी फार मॅटर करतात आपल्या लाईफमध्ये,
1: ह्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते, प्रोबॅबिलिटी.
0: आता आम्ही म्युच्युअल फंडमध्ये लोकांना सांगतो की सर्वसाधारण, आम्हाला पण सेबीचे रेस्ट्रिक्शन आहेत की तुम्ही सर्वसाधारण 12% रिटर्न्स प्री अज्युम करून सांगू शकता जे की खात्रीदायक नसतात. ह्या यामध्ये जो मिळणारा परतवा आहे तो मार्केट, शेअर मार्केट, भारतीय मार्केट ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स राहील त्याच्या पटीने मिळणार. जर मार्केट खूप चांगल्या गतीनं, आता सध्या मागच्या 2-3 वर्षापासून मार्केट फार चांगल्या गतीनं परफॉर्म करत आहे, खूप चांगल्या पद्धतीने वाढत आहे, त्यामध्ये लोकांना फार चांगल्या पटीने रिटर्न मिळत आहेत. पण कोविडसारखा वर्स्ट काळामध्ये मार्केट पडतं सध्या, त्यामध्ये रिटर्न्स पद्या कमी येतात. पण म्युच्युअल फंड

0: स्टॉकचा फायदा शेअरपेक्षा बेनिफिशियल असा आहे की सर आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, सपोज की आपण टाटा मोटर्सचा शेअर घेतला, तो आपण एक समजा 1000 रुपयाला आहे आपण पकडू, मार्केट पडलो तो समजा 800 रुपयापर्यंत आला. पण म्युच्युअल फंडमध्ये काय होतं सर, आपण एक म्युच्युअल फंड घेतलो त्यामध्ये साधारण 20 ते 25 कंपन्या असतात मिनिमम कमीत कमी. मग आपला जेव्हा मार्केट पडतं तेव्हा हा शेअर डायरेक्ट 200 रुपयापर्यंत खाली पडला, पण म्युच्युअल फंडवर तेवढा मोठा इफेक्ट पडत नाही, साधारण 1 ते 2 रुपयाचा फरक पडतो. का? तर आपली मल्टिपल कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट राहते, त्याच्यामुळे मार्केट पडतं तेव्हा एक कंपनी नाही बाकी कंपन्या पण आहेत ज्या कुठेतरी अप्स अँड डाऊन्स असतात, त्याच्यामुळे तो ॲग्रिगेट होऊन आपला लॉस कमी होतो. आणि म्युच्युअल फंडमध्ये काय बेनिफिट आहे की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याची गुंतवणुकीची चक्रवाढ पद्धतीने बेनिफिट मिळतं. आजपर्यंत आपण चक्रवाढ पद्धतीनं EMI भरून हप्ते भरून घर घेत आलेलं आहे, पण चक्रवाढ पद्धतीचं आपण बेनिफिटच नाही घेतलं. म्हणजे सांगायचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं सांगतो सर, की माझे एक क्लायंट होते, म्हणजे अगोदर ते दुसरीकडे होते पण त्यांचा अनुभव मला त्यांनी शेअर केला. त्यांनी 1000 रुपयाची SIP 2000 साली चालू केली होती. ते सिनियर आहेत फार, 75 वर्ष वय आहे सध्या त्यांचं, फार बिझनेसमॅन प्रोफाईल आहे त्यांची. 1000 रुपयाची त्यांना त्यावेळेस नातू झाला म्हणून त्यांनी 1000 रुपयाची SIP चालू केली होती निपॉन इंडिया फंडमध्ये. ती SIP आजपर्यंत त्यांची चालू आहे 25-26 वर्ष होत आले. तेव्हा 1000 SIP त्यांची दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे वर्षाला झाले 12000 रुपये. आपण साधारण 25 वर्ष पकडू, आता साधारण 25 वर्षाचे झाले 3 लाख रुपये. पण आज त्यांचे फंडची करंट पोर्टफोलिओ व्हॅल्यू ही 95 लाखापेक्षा जास्त दाखवते.
1: अरे बापरे.
0: पण ह्याच्यामध्ये कसं आहे सर, की जितकं तुम्ही जास्त ड्युरेशन देचाल तितक्या पटीनं तो चक्रवाढ पद्धतीनं त्या अमाऊंटवर अमाऊंट वाढत जाते. आता उद्या जर मार्केट जरी पडलं, मार्केट परफॉर्म नाही केलं, तर त्यांची अमाऊंट काय डायरेक्ट 3 लाखाहून 0 नाही होणार.
1: ओके.
0: त्यांची अमाऊंट त्या 95 लाखातून 90 लाख 85 लाखावर येणार. पण शेअरच्या बाबतीत काय होतं की आपण जे 1000 रुपयाला शेअर्स घेतलेला असतो तो डायरेक्ट 800 वर येणार,
1: तर तो 800 राहणार
0: इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जी आपली 1000 ची 1500 झाली तो डायरेक्ट 800 आल्यामुळे तो आपला लॉस मध्ये दाखवतो. पण म्युच्युअल फंड मध्ये तसं होत नाही, कारण तुमचा दररोज तुमचा गेन येणार आहे. आणि हे बेनिफिटची मजा कधी येते तुम्हाला म्युच्युअल फंडच्या, की तुम्ही जेव्हा जितका जास्त ड्युरेशन जास्त तेवढं जास्त, म्हणजे जेवढं तुम्ही तरुण असताल जेवढ्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करायला सुरुवात करताल तितका तुम्हाला प्रचंड आणि लवकर फायदा मिळतो.
1: क्या बात आहे. म्हणजे खरं तर रोहितजी तुम्ही जे सांगताय ते थोडंसं आय ओपनिंग असं वाटत आहे, की कुठे चुकलं ते, अरे आपण त्यावेळेस सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, अरे मी असं त्यावेळेस सुरू केलं. असे जे म्हणणारे लोक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे आता मी 20 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, 30 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, आता माझी कमवण्याची क्षमताच किती राहिलेली आहे, पुढचे 5 वर्ष राहिले 10 वर्ष राहिले, अशा लोकांनी काय करावं.
0: मी सोपं सांगतो सर, म्युच्युअल फंडमध्ये आपण प्रकार ऐकला असेल की SIP करा SIP करा खूप ऐकतात. SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, हे त्याचा लॉंग फॉर्म. जसं आपण कुठलंही लोन काढतो तेव्हा EMI असतो, EMI दर महिन्याला भरतो, त्याच्याच तशाच प्रकारे इकडे SIP असतं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तो तुम्ही कोणत्याही वयात कधीही चालू करू शकता. त्यासाठी मार्केटने चांगलं परफॉर्म केलं पाहिजे, मार्केट पडल्यावर मी पैसे टाकतो या गोष्टीचा मॅटर काहीच करत नाही. तुम्ही सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे, मग तो तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही एजमध्ये आणि कधीही करू शकता, त्याला कसलंही बंधन नाही. सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, आणि सुरुवात केली की तुम्ही संयम बाळगला पाहिजे. त्यासाठी आम्ही म्हणतो की तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर का पाहिजे, की तो तुम्हाला सांगतो की नाही सर थांबलं पाहिजे, तुमचे रिटर्न्स वाढतात, आज मार्केट जरी पडलं तर तुम्ही कंटिन्यू करा. कारण कसं असतं, म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की तुम्हाला युनिट्स मिळतात ज्या तुम्ही SIP किंवा मोठ्या प्रमाणात अमाऊंट टाकता त्यामध्ये. जे युनिट्स असतात त्याला नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणतात. ते युनिट मिळतात तुम्हाला, त्या युनिटला एक व्हॅल्यू असते. जसं आपण सोनं म्हणतो, सोन्यामध्ये कसं असतं, 1 ग्राम 1 तोळा हे जसं मोजमाप आहे तसं त्यात युनिट असतात. त्याची किंमत हे शेअर मार्केटमध्ये जे फंड आपले मॅनेजर असतात, स्पेशलिस्ट असतात, त्या शेअर्सची जे शेअर त्या फंडमध्ये आहेत त्याची दररोज ट्रेडिंग करून आपण गुंतवलेल्या सर्व जे ऑल ओव्हर इंडियामध्ये इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या अमाऊंटची दररोज बाय आणि सेल करतात त्या शेअरची. त्याच्यावरचा जो नफा आहे त्यातून आपला तो आपल्या ह्याच्यावरती NAV व्हॅल्यू डिसाइड होते आणि ती NAV व्हॅल्यू वाढत असते. त्याच्यानुसार मग आपलं पोर्टफोलिओची व्हॅल्यू इन्क्रीज होते. आता याच्यात काय होतं, जे लहान एजमध्ये आहेत, जे 20s आहेत, ते इनिशियल स्टेजमध्ये आता 100-500 हजार जी त्यांची कॅपेबल आहे, जे आता आपल्या इथे 13 इंजिनिअरिंग कॉलेजला सध्या जे विद्यार्थी शिकत आहेत, तो विद्यार्थी सध्या फक्त आवश्यक काय आहे त्याच्याकडे की त्याला 18 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि त्याच्याकडे पॅन कार्ड हवं आहे.
1: ओके.
0: तो सध्या 100 रुपये प्रति महिन्याप्रमाणे स्वतःची एस आय पी सुरू करतो करू शकतो. आणि ती एस आय पी हे चालू केल्यानंतर विश्वास बसणार नाही 20 ते 25 वर्षात त्याला इतक्या प्रचंड प्रमाणात रिटर्न्स मिळतील. कारण आम्ही ते कॅल्क्युलेट करून सांगता येणार नाही कारण मार्केट किती परफॉर्मन्स
1: देईल
0: नाही सांगता येत. तुम्हाला उदाहरणाखातर एक सांगितलं की 1000 रुपयाची एस आय पी 95 लाखापर्यंत परफॉर्मन्स दिले की जे की 3 लाख इन्व्हेस्टेड असून 90-95 लाखापर्यंत रिटर्न्स दिलेले आहेत.
1: पण
0: आता समवयस्कर काही लोक आहेत ज्यामध्ये ज्यांना 30-40 वर्ष 50 वर्ष झालेत त्यांच्यासाठी 2 ऑप्शन्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 2 आपल्याला ऑप्शन्स आहेत, 2 पर्याय आहेत आपल्याला उपलब्ध करून दिलेत. एक एस आय पी म्हणजे दर महिन्याला गुंतवणूक आणि एक असते लमसम. लमसम म्हणजे ठराविक रक्कम आपण वन टाइम मध्ये टाकू शकतो. मग त्याला पण काही लिमिट नाही. पण त्याला काय आहेत की फंडला काही कॅपिंग आहेत की मिनिमम 5000 पेक्षा जास्त अमाऊंट आपण गुंतवली पाहिजे त्याच्यामध्ये. ती कधीही टाकू शकतो आपण, त्याला लिमिटेशन असं नाही. याच्यामध्ये कसं आहे की सर सर्टन एजसाठी वेगवेगळे फंड आहेत. रिटायर्ड लोकांसाठी रिटायरमेंट फंड आहे, चिल्ड्रनसाठी चिल्ड्रन्स ओरिएंटेड फंड आहेत, गृहिणीसाठी पण वुमन एंटरप्रेन्युअर फंड आहेत, वुमेन प्रोटेक्शन फंड आहेत, ग्रोईंग यंगस्टरसाठी यंगस्टर फंड आहेत. पण या सर्व गोष्टी हे डिपेंड करतात की आम्ही काय पाहतो ॲज अ ॲडवायझर म्हणून की पुढचा जो क्लायंट आहे त्याची फायनान्शियल कंडिशन काय आहे, त्याची कॅपेबिलिटी काय आहे, या सर्व गोष्टीसाठी मॅटर करतात. आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही काय म्हणतो, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर पहिले फायनान्शियल प्रोटेक्शन घ्या. फायनान्शियल प्रोटेक्शन म्हणजे काय करतो सर, की आपण की आपण जर कमवते आहेत, घरचे ब्रेड आणणार आहात, एकमेव सोर्स आहात, तर आपण आपल्या जीवनाचं सुरक्षा कवच म्हणजे टर्म इन्शुरन्स आपण हा केला पाहिजे. जे की किरकोळ म्हणजे आपण जसं म्हणतो की महिना 200 ते 300 रुपयामध्ये आपण 1 करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या जीविताला काय झालं तर आपल्या पश्चात आपल्या जे प्रियजन आहेत, जे नातेसंबंधातले बायको असतील, मुलं बाळ असतील, की त्यांच्यावरती आर्थिक दारिद्र्य किंवा आर्थिक परिणामाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये याकरिता आपल्या जीवनाचा रिस्क मॅनेजमेंट म्हणून आपण टर्म इन्शुरन्स, बेसिक टर्म इन्शुरन्स हा घेतला पाहिजे.
1: ठीक आहे,
0: सगळ्यात बेसिक गोष्ट आम्ही हे सांगतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की हेल्थ इन्शुरन्स. कोविडसारख्यामध्ये आपण पाहिलं असेल की प्रचंड लोकांचे हाल झाले, लोकांची स्वतःची सेव्हिंग लोकांना मोडावी लागली, काय काय जणांनी सोनं गहाण ठेवलं, काय काय जणांनी प्रॉपर्टी सेल केल्या, घर गहाण ठेवलं. यासाठी काय आहे की आपण आपला स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असावा. एकटी असेल तर इंडिव्हिज्युअल, फॅमिली असेल तर फॅमिली प्रोटर म्हणून मिळतो. साधारण तो पण 300-400 रुपये प्रति महिना केला तर एक कुटुंबाचा होऊ शकतो. हे केल्यानंतर आम्ही सर्वात महत्त्वाचं सांगतो की तुम्ही इमर्जन्सी फंड तयार ठेवा. इमर्जन्सी फंड म्हणजे कसं आहे की अत्यावश्यक काळात, जेणेकरून आपल्याला आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो आहे त्या इन्व्हेस्टमेंटला धक्का न लावता, ती इन्व्हेस्टमेंट न तोडता आपण आपला अत्यावश्यक असलेल्या काळातला जो निधी आहे तो वापरून ती गरज तिथं थांबवू शकतो. यासाठी तो इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. इमर्जन्सी फंड किती असावा, काय असावा, हा त्या व्यक्तीवरती डिपेंड ठरतो. त्याचं जॉब प्रोफाईल, त्याचं रिस्क, त्याची अर्निंग ॲबिलिटी, या गोष्टी मॅटर करतात. असं सर्वस्वी आम्ही फायनान्शियल.
1: मी तुम्हाला मुद्दामून मागापासून डिस्टर्ब नाही केलं कारण तुम्ही त्या फ्लोमध्ये होतात आणि तुम्ही ज्या काही बारीक सारीक गोष्टी सांगत होता त्या इतक्या आवश्यक आहेत सध्या. कारण हे पैसा एक असंच म्हण म्हणतात ना की पैसा खुदा तो नाही लेकिन खुदा से कम नाही आहे, तर ते निश्चितच त्या पैशाचं जे व्हॅल्युएशन आहे त्याची जी गरज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते अशा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपले स्वप्न पण पूर्ण करणारे होऊ शकते. पण रोहितजी तुम्ही एकूणच जे ह्या गेल्या एक अर्ध्या तासामध्ये जे काही विषय सांगितलेले आहेत ते खूप इझी आणि समजून येणारे आहेत लगेचच. पण मी तुम्हाला आता अशी विनंती करेन की मी श्रोत्यांना पण आणि ऐकणाऱ्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला आपले काही स्पेसिफिक जर प्रश्न असतील की आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड असतील किंवा आपल्याला जर वाटत असेल की मी ह्या एजमध्ये किंवा हे कमवतो किंवा ते करतो माझे असे स्वप्न आहेत, असे जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता 99705900 तर या क्रमांकावर आपण प्रश्न टाका. आपण रोहितजींना परत बोलूयात रेडिओमध्ये कारण ते धाराशिवच त्यांचा बेस आहे आणि मग रोहितजी आपल्या त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पण उत्तरं देतील की काय विषय असेल ते. पण शेवटी जाता जाता रोहितजी मी खरं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण विचारेन कारण तुम्ही इतकी छान माहिती देत आहेत, इतका छान ॲडवाईस देत आहेत. कारण लोकांना काय असतं की इन्शुरन्सचा एजंट आला समोर आणि कुणीतरी इन्व्हेस्ट करा म्हणून आलं समोर की त्यांना असं वाटतं की अरे हे आमचे पैसे लुटायला आलेत का, असा एक क्वेश्चन मार्क असतो. पण ह्या अर्ध्या तासामध्ये बऱ्याचशा आयडिया लोकांच्या क्लिअर झाली असतील आणि निश्चितच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सुद्धा इच्छुक असतील, तेव्हा आपण आपला एक मोबाईल क्रमांक पण सांगावा.
0: माझा संपर्क क्रमांक आहे 9765656267.
1: तेव्हा मित्रांनो 97 65 65 27 67 असा रोहित पडवळ यांचा हा मोबाईल क्रमांक आहे, याच्यावर आपण संपर्क करून आणखी जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण ते घेऊ शकता. पण रोहितजी अजून एक मला आपल्याला अशी विनंती करायची की आपले ऐकणारे लोक तर निश्चितच प्रश्न पाठवतील, पण त्यासोबत तुम्ही स्वतः काहीतरी असं सिम्प्लिफाय करावं की जसं आता एस आय पी, म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स का टर्म इन्शुरन्स असेल, किंवा जसं तुम्ही म्हटलात की फॅमिलीमध्ये जर समजा कुणाला काय चिल्ड्रन्स प्लॅन असेल, कुणा कुठला असेल समजा असं इन्व्हेस्टमेंटचा, त्याच्या असा एक सेपरेट सेपरेट एक विषय करावं, तेवढं सिम्प्लिफाय करून सांगावं की जर तुम्ही फॅमिलीमध्ये असाल तर तुम्हाला हे पुढच्या 10-15-20 वर्षासाठी तुम्ही असं करू शकता, तसं करू शकता, अशा पद्धतीने एक सिम्प्लिफाय वेनं आपण एक अशा पद्धतीची एक थोडीशी सिरीज करूया, जेणेकरून लोकांना पण थोडंसं ते इझी होईल. पण आज जे तुम्ही हे अर्ध्या तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बऱ्याचशा क्लॅरिफाय करणाऱ्या ठरलेल्या आहेत. पण परत एकदा मी एक्सपेक्ट करतो की याच्यामध्ये जर काही असा विषय असेल तर निश्चित तुम्ही रेडिओ चॅनलला व्हिजिट करायला याल आणि आम्हाला सर्वांना गायडन्स द्याल, जेणेकरून की फायनान्शियली दृष्टिकोनातून आम्ही सेक्युअर पण होत आणि हॅपी पण होत.
0: नक्कीच सर. आणि सांगायचं म्हणजे की आम्ही फायनान्शियल ॲडवायझर कुठलीही फीस करत नाही, कधीही आपण सांगा, कधीही बोलवा. आपल्या श्रोत्यांना पण आम्ही तुमच्या माध्यमातून सांगितलो आम्ही मोफत मार्गदर्शन करायला कधीही तयार आहोत. आपले कधीही डाऊट असू द्या त्याबद्दल आम्ही रेडी आहोत. जरी काही गोष्टी मला माहिती नसल्या तर मी माहिती घेऊन आपल्याकरता 100% सांगितल्या गोष्टी, त्याबद्दल काळजी नसावी. आणि आर्थिक साक्षरता वाढवणे हाच माझा मेन उद्देश आहे की जो सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि सर्वांचीच जितकी होईल आर्थिक साक्षरता वाढेल ते आमच्यासाठी खूप चांगलं आहे, कारण हेच आमचं मेन उद्दिष्ट आहे की प्रत्येक घरामध्ये आर्थिक साक्षरता गेली पाहिजे.
1: तेव्हा रोहितजी मी खरं तर परत एकदा तुम्हाला शुभेच्छा पण देतो आणि तुम्हाला परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही अतिशय सिम्प्लिफाय पद्धतीने ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत.
0: थँक्यू सर. थँक्यू सो मच.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coi.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900 9970 500 900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

नको भव्य वाड़ा नको गाड़ी घोड़ा

बाय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो। मी तर पाहून थक्कच झालो, ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
3: हर घर सूर्य घर।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
4: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोतेहो शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध विषय आपण हाताळत असतो। आज याच माध्यमातून एक महत्त्वपूर्ण विषय आपल्याला सांगण्याची वेळ आलेली आहे। तो विषय आहे, अर्थात आपल्या जिव्हाळ्याचा जरी तो विषय नसेल किंवा आपल्याला निसर्गदत्त तो प्राप्त झालेला असेल, तरीसुद्धा आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण तो विषय आहे, तो म्हणजे गवत। मंडळी, वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही, फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहते, मातीतील ओलावा उडून जाईल। निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवतं, इतर लहान वनस्पती ह्या उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जाते। कोरड्या रुक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना ऊन पावसापासून संरक्षण मिळते, पण गवत काढून टाकले की जमीन उघडी पडते। कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे यांच्या माऱ्याने ती धुपत जाते, तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी आपणास गवताचा चांगला उपयोग करून घेता येईल। सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे। भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत। नदी काठाने गवते खूप उंच आणि दाटीने वाढतात। हिमालयाच्या पायथ्याशी तराई इथे उंच गवताचे वर्चस्व आहे। कुरणांचे बरेच प्रकार आहेत। काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहींमध्ये झाडांचे प्रमाण जास्त असते। बहुतेक ठिकाणी बहुवर्षायू गवतांची बेटे असतात, त्यामधून दुसरी बहुवर्षायी गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात। या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात। काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात। उन्हाळ्यात काही गवतांची भराभर वाढ होत असते तर त्यावेळी काही जाती ह्या सुप्त अवस्थेत गेलेल्या असतात। गवतांच्या शेकडो जाती आहेत। कोणत्याही पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात। त्यांची तंतुमयमुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरलेले असतात। सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात। आवर्षण, वनवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्या चांगलं तोंड देत असतात। काही तृणजाती सावली चांगल्या वाढतात, त्या बहुधा पाण्याच्या काठाने वाढलेल्या दिसतात, परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही। साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावलीत ती मरून जाऊ शकतात। काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनी पसंत करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर, तर काही चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर येत असतात। काही तृणे सर्वत्र दिसतात तर दुसरी काही विरळ आढळतात। गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरची हवा मानवते, तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती असणारच आहे. त्या जातीचे रक्षण करण्याची व नसतील तेथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवताविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, लागवडीविषयी गरजा याविषयी अधिक संशोधन आणि प्रयोग करणे विद्यापीठांना सुद्धा गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य हे गवत करत असतात, परंतु याशिवाय अनेक उपयोग आहेत. आपल्याकडे आपण बघतो आहोत गुरेढोरे हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच जगत असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप आणि मांस मिळत असते. कातळे आणि लोकरसुद्धा मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वच शेती बैलांच्या मदतीने केली जात होती. लोकांची आणि मालांची वाहतूक करण्यासाठी बैल आणि घोडे वापरले जातात. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशुपक्षीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावरच अवलंबून असतात. काही गवतांपासून धागे मिळतात. त्यांच्यापासून दोर, दोरखंडे तयार केली जाऊ शकतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढतात. शेतीमध्ये लागणाऱ्या पिकांमध्ये तृणधान्य महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे की शेतकऱ्यांना शेती कामांसाठी आपल्याला बैलांचाच वापर करणं अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या पशूंची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करावी लागते. हिरवा चारा वैरणीसाठी मागणी आणि पुरवठा यात प्रचंड अशी तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट, पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा आणि निकस आहार मिळतो. त्यापासून त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असतो. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्याचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. तिकडे गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात. त्याची चांगली निगा राखली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकंच दूध देत असतात किंवा त्यांच्या उत्पादनामध्ये अधिकची वाढ दिसून येते. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य आणि ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रतीची गवत येतात. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं खूप गरजेचं आहे. ही कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती आणि अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच कुरणांप्रमाणे शेत जमिनीवर, पडीक जमिनीवर चांगल्या जातीची गवते तसेच शिंबी कुलातील वनस्पती चाऱ्यासाठी लावल्या पाहिजे. चाऱ्याचे उत्पादन वाढले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानं गवत या विषयाकडे खूप गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. प्रत्येक गावाने आपल्या आसपासच्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं खूप गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असे मिश्रण असते. नदीकाठी, टेकडीवर, कालवे आणि पाटांच्या कडेने पडीक आणि खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर कुरणे तयार करता येऊ शकतात. तर भविष्यकालीन शेतीचा जर आपण विचार केला आणि आपल्या पशुपालनाचा विचार केला किंवा इतर सेंद्रिय पदार्थ निर्मिती असेल याच्यामध्ये आपण कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल किंवा इतर अनेक ज्या बाबी आहेत ज्या आपल्या पशुपालनाशी आणि शेतीशी संबंधित आहेत अशा सर्वांसाठी हे गवत खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सृष्टीतील हा जो मुबलक साठा आपल्याला ईश्वरानं उत्पन्न करून दिलेला आहे, आपल्यासाठी आपल्याला मोफत दिलेला आहे, त्याचं काही अंशी संगोपन करण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांची सुद्धा आहे आणि नागरिकांची सुद्धा आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, वाट बघणं आणि वाट पाहायला लावणं, वाट पाहून न येणं आणि कुणाला तरी वाट पाहायला लावून न जाणं आणि वेळोवेळी याच अवस्थेमधून जाणं याची ही एक वेगळीच गंमत आपण जीवनामध्ये अनुभवत असतो आणि कधी कधी यामधून वेदनाही होत असतात, दुःखही होत असतं आणि कधी कधी आपण विरहात देखील जात असतो। म्हणूनच या इंतजारला एक वेगळं असं महत्त्व आहे आणि हा इंतजार अनेक रूपात आपल्यासमोर येत असतो। मग तो केवळ प्रेयसीचाच नसतो, तर तो असतो संधीचा आणि योग्य वेळेचा सुद्धा। असेच इंतजारचे सगळे रंग आज आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत, बघणार आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात बहु बेगम या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील साहिर यांचं गीत। संगीतकार आहेत रोशन।

श्रोतेहोस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात प्रेम रोग या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात शराबी या चित्रपटातील गीताचा, जे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. गीत आहे अंजन यांचं, संगीतकार आहेत बप्पी लहरी. आणि श्रोते हो, या गीताशिवाय इंतजार ही थीम संपूर्ण होऊ शकत नाही. आणि हे गीत जे आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीस हे गीत सॅड मूडनं सुरू होतं आणि नंतर आपल्याला एका वेगळ्याच तालबद्ध दुनियेमध्ये घेऊन जातं. आणि ही किमिया साधण्याचं काम संगीतकार बप्पी लहरी आणि त्याचबरोबर किशोरदा आणि आशाताईंनी सुद्धा तेवढ्याच उत्तमपणे साकारलेलं आहे. ऐकूयात हे गीत.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिरण 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात विजयपथ या चित्रपटासाठी अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत. जे गीत आहे राहत इंदोरी यांचं आणि संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोते हो स्वर बहारी या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ थिरण 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कयामत या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

श्रोते हो, इंतजार या थीमचा आनंद आपण घेतोय स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि यानंतरचा इंतजार करणारं गीत आहे ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग असं गीत आहे. जे गीत गायलं आहे अनुपमा देशपांडे यांनी, गीत आहे जावेद अख्तर यांचं आणि संगीतकार आहेत बप्पीदा. माधुरी दीक्षित यांच्या फिल्मी करिअरमधील अतिशय महत्त्वपूर्ण असं हे गीत मानता येईल आणि या गीताची जादू आजही आपल्यावर कायम आहे. श्रोते हो, इंतजार या थीमचा आनंद आपण घेतो. श्रोते हो, रेडिओ तिराणा 90.4 FM वरून इंतजार या थीमचा आनंद आपण घेत आहोत. पाप या चित्रपटासाठी गीत गात आहेत अनुराधा पौडवाल आणि गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात विश्वासघात या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील राणी मलिक यांचं गीत. संगीतकार आहेत श्याम सुंदर.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात आत्ता जे यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात ते गीतसुद्धा खूप इंटरेस्टिंग गीत आहे आणि एक आपण जी म्हणतो की इंतजार या थीममधील जी गीतं आहेत त्या गीतामध्ये सगळ्यात प्रभावित करणारं असं हे गीत आहे जे गीत गायलं आहे आशा भोसले आणि भूपिंदर यांनी. गीत आहे हसन कमाल यांचं आणि संगीतकार आहेत पुन्हा बापी लहरी. चित्रपट ऐतबार.

श्रोतेहूस्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून इंतजार या थीमचा आनंद आपण घेतोय. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि अलका याज्ञिक. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण, चित्रपट आहे दीवाना.

श्रोते हो रेडिओ तिरणा 90.4 FM वरून आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील अंजान यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे डॉन.

श्रोतेहुस्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900, अर्थात 9970500900. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात सुनिधी चौहान आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक, चित्रपट आहे अजनबी.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आरजी प्रगती हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच क्लासिक रेडिओ शोमध्ये. आणि आज तुम्हाला समद्याला मी घेऊन जाणार आहे कोळीवाड्यावर. हो, नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी बांधवांचा उत्साह, आनंद आणि ऊर्जास्थान. पावसाचा जोर ओसरला, समुद्र शांत झाला की नारळी पौर्णिमेची जय्यत तयारी सुरू होते. आणि मग काय, मी हाय कोली विसवचे पारू नेसले गो, या सारखी गाणी कानावर पडली की आपल्याला समजतं नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे. आज नारळी पौर्णिमा नसून सुद्धा तुम्हाला नारळी पौर्णिमा आज आपण अनुभवतोय की काय असा प्रश्न पडू शकतो. कारण आजची आपली थीम आहे ती म्हणजे कोळी संगीत. त्यामुळं कोळीवाड्यावर चलायला तयार व्हा. सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची एका अप्रतिम गाण्यासोबत. वादल वाढ सुटल गो, त्यामुळं आता इथं सुसाट वारा सुटणार आहे. हृदयनाथ मंगेशकर यांचं या गाण्याला संगीत आहे, तर शांताबाई शेळके यांचे शब्द आहेत, लता मंगेशकर यांचा आवाज. आणि असं सगळं कॉम्बिनेशन जुळून आलं की काय गाणी बनतात हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळं वादल वारं सुटलो गो या गाण्यानं सुरुवात करतोय आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अशीच लोकप्रिय गाणी, असेच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे कोळी गीतांचा. मंडळी, आपलं लोकसंगीत ज्या गाण्यांनी समृद्ध झालंय अशी ही मला कोळी गीतं वाटतात. या कोळी गीतामध्ये एक प्रकारचा उत्साह, एक एनर्जी असते, हो ना. आत्ताच आपण ऐकलं मी डोलकर डोलकर दर्याचा राजा हे गाणं. हृदयनाथ मंगेशकरांनी याला संगीत दिलं होतं, शांता शेळके यांचे अप्रतिम शब्द, तर लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांचा आवाज. त्यामुळं तुम्हाला वाटलंच असेल की आपण कोळी वाड्यावर जाऊन आलो. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. सागरी सर्व तीर्थांनी असं वचन आहे. सागराची पूजा म्हणजे वरुण देवतेची पूजा. समुद्रात होडी सोडताना किंवा जहाजाने मालाची वाहतूक करताना जर का वरुण देव प्रसन्न असेल तर तो आपल्याला मदत करतो असा समज आहे. त्यामुळं समुद्राची देवता वरुण त्याची प्रार्थना या दिवशी केली जाते. या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यासाठी प्रत्येक कोळी कुटुंबातला एखादा तरी पुरुष जातोच. गावकरी नवीन नवीन कपडे घालून ढोल ताशे सनई यासह वाजत गाजत समुद्र किनारी जातात आणि सागराची पूजा करतात आणि नारळ देखील अर्पण करतात आणि त्याला प्रार्थना देखील करतात. हा सगळा माहोल तुम्ही कधी अनुभवलोय का हो? मुंबईत धारावी, बेसावी, मालवणी, गोलाई तर ठाणे नवी मुंबईमध्ये ऐलोरी अशा अनेक ठिकाणी नारळी पौर्णिमेची अशी लगबग आपल्याला पाहायला मिळते. अशा वेळी समुद्राला नारळ अर्पण करून सारे प्रार्थना करतात की पावसामुळे रौद्ररूप धारण केलेल्या सागरा आता तू शांत हो, तुफान वादळ यापासून आमचं रक्षण कर. माझ्या सारंगा राजा सारंगा असंच काहीसं तो म्हणत असेल का? लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गाणं, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि शांता शेळके यांचे शब्द आहेत. चला ऐकूयात हे एव्हरग्रीन गाणं क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे तुमच्या भेटीला.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अशीच लोकप्रिय गाणी, असेच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे कोळी गीतांचा.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटायला येते, जेव्हा जेव्हा वेगळी थीम घेऊन मी तुम्हाला भेटायला येते, तेव्हा खरंच मला इतका आनंद होतो, कुठला तरी खजिना सापडल्यासारखा हा आनंद असतो. आणि आज तर मी तुमच्यासाठी कोळी गीतं घेऊन आली आहे, एकदम सुपरहिट. सो जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की नारळी पौर्णिमा हा जो सण आहे, हा जो उत्सव आहे, तो आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने अनुभवण्यासारखा असतो. नारळी पौर्णिमेची जी काही लगबग असते ती पाहण्यासारखी असते. कोळी महिलांसह बच्चे कंपनी घराघरात सजावट करतात. होळी किनारी नांगरून ठेवलेल्या होड्यांना रंगरंगोटी करतात, होड्या सजवतात. नैवेद्यासाठी महिला ओल्या नारळाचा नारळी भात, नारळी पाक तयार करतात. एकूणच कोळीवाड्याचा उत्सव शिगेला पोहोचतो. अनेक ठिकाणी मिरवणुका देखील काढल्या जातात. दर्या राजाला नारळ अर्पण करून मासळीचा दुष्काळ सरू दे आणि दर्याचं धन माझ्या होडीला येऊ दे अशी मागणी केली जाते. त्यानंतर समुद्र किनारी नाचगाणी होतात आणि आनंद उत्सव साजरा केला जातो. इथूनच कोळी संगीताची सुरुवात झाली असं मला वाटतं. ही कोळी संगीताची परंपरा पूर्वापार आहे. सजवलेल्या या बोटीला समुद्रात ढकलून प्रवासाचा मुहूर्त या दिवशी केला जातो आणि सगळे कोळी बांधव या निमित्तानं एकत्र येऊन समुद्राला प्रार्थना देखील करतात. चला याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अशीच लोकप्रिय गाणी, असेच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे कोळी गीतांचा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करताय क्लासिक रेडिओ शो. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे क्लासिक रेडिओ शो असतो आरजे प्रगतीचा. काय मग नाचताय ना, कारण आजची गाणीच तशी आहेत. कारण आजची आपली थीम आहे कोळी गीतांची. लोकसंगीतातली अत्यंत महत्वाची परंपरा कदाचित आपल्याला या कोळी गीतांमधून समजते. कोळी समाजात आस्था गायत जुन्या पोशाखात असलेली लोक आपल्याला दिसतात. प्रत्येक परंपरा ही किंवा प्रत्येक संस्कृती ही जर जतन करायची असेल ना, तर ती त्या प्रत्येक माणसानं केली पाहिजे असं मला तरी वाटतं. आजही तुम्ही कधी कोळी वाड्यावर गेलात किंवा वरसोव्याच्या किनारी गेलात तर तिथं तुम्हाला कुठेही कोळी बांधव वेस्टर्नाइज आउटफिटमध्ये दिसत नाही, तर तो दिसतो मोठा रुमाल, शर्ट, त्याच्यावरती कानटोपेरा म्हणजेच कानटोपी, स्त्रिया लुगडे, चोळी अशा लोकमध्येच आपल्याला दिसतात. कोळी स्त्रियांना जर का तुम्ही नोटीस केलं असेल तर दाग दागिण्यांची त्यांना फार आवड असते. त्यामुळं कोळ्यांच्या अनेक गाण्यांमध्ये दाग दागिन्यांविषयी बरंच सांगितलं जातं किंवा बोललं देखील जातं. कोणत्याही धार्मिक सामाजिक कार्यात सणावाराला या स्त्रिया अगदी शृंगार करतात. कोळी गीतांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भाषा. चला तर असंच एक वेगळा अनुभव देणारं गाणं घेऊन आली आहे. कावळा पिपेरी वाजवतो आणि मामा मामीला नाचवतो असे त्याचे शब्द आहेत. चला तर ऐकूयात हे धमाल कोळी गीत.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अशीच लोकप्रिय गाणी, असेच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे कोळी गीतांचा.

वा, आज भलतीच धमाल येते. क्लासिक रेडिओ शो मध्ये आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. कोळी संगीत ऐकतोय आपण आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. कोळी संगीत म्हणजे लोकसंगीताचा एक महत्त्वाचा प्रकार. लोकांना सहजतेने समजलं जाणारं, त्यांना आपलंसं वाटणारं, त्यांच्याच मातीतलं, त्यांच्याच भाषेतलं गाणं म्हणजे लोकसंगीत. तुम्ही कोळी गाणी ऐकली असतील तर प्रसंगानुसार प्रत्येक कोळी गाण्यांचा मूड तुम्हाला वेगळा दिसून येतो. म्हणजे कोळी समाजात लग्नावेळचं गाणं वेगळं, त्यांचं प्रेम व्यक्त करण्याचं लव्ह सॉंग वेगळं, सणावाराची वेगळीच गाणी आहेत. महाराष्ट्राच्या रचनेत भौगोलिक वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेला नैसर्गिक संपन्न प्रांत म्हणजे कोकण, आणि कोकण किनारपट्टीवरची ही माणसं म्हणजे कोळी. हे कोळी बांधव जेव्हा सारेच सण साजरे करतात ना, ते अगदी नजरेत भरणारे असतात. पण त्यांच्या प्रत्येक सणांमधून एक दिसून येतं, ते म्हणजे संघटित उत्सवाचं रूप. सारेच काही ते बांधव एकत्र येऊन साजरी करतात. तेव्हा चला तर येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण कोळी गीतांचा अनुभव घेतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. आज आपण एन्जॉय करतोय कोळी गीतं. आज सगळ्यांनाच समुद्र किनारी गेल्यासारखं वाटत असेल. सहसा नारळी पौर्णिमा जवळ आली कीच ही गाणी आपल्या कानावर पडतात. मला असं वाटतं की कोळी संगीत कुठंतरी हरवत चाललं होतं आणि क्लासिक रेडिओ शोच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा ते अनुभवतोय. तसं बघायला गेलं तर आपले सगळेच सण ऋतुमानाशी निगडीत आहेत आणि पर्यावरण पूरक देखील आहेत. या प्रत्येक सणांच्या मागं काही ना काहीतरी एक विचार आहे. हे सारे सण म्हणजे सांस्कृतिक ठेवा आहेत आणि या सणांप्रमाणेच आपण जी गाणी ऐकतोय ती सुद्धा. कोळी संगीत कुठंतरी हरवत चाललंय कारण आजची तरुण पिढी म्हणजे माझ्यासारखी पारंपरिक पद्धतीनं सण साजरे करायला फारशी उत्सुक नसते असं दिसतं. किंवा आज सुद्धा फिरायला गेलं तर पारंपरिक पद्धतीनं नारळी पौर्णिमा साजरी करणारे खूप कमी कोळीवाडे शिल्लक आहेत असंही म्हणावंसं वाटतं. किंवा या कोळीवाड्यावरती DJ डॉबीवरती सगळंच म्युझिक चालू आहे असाही अनुभव अनेकांना आला असेल, हो ना. पण मला असं वाटतं निसर्गाच्या सानिध्यात होणारी

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अशीच लोकप्रिय गाणी, असेच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे कोळी गीतांचा.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आज कोळी वाड्यावर जाऊन आल्यासारखं वाटलं ना गो. काय धमाल आलीये. कोळी गीतांच्या निमित्तानं आज आपल्या खूप वेगळ्या गप्पा झाल्या. म्हणजे ही सगळी परंपरा, ते त्यांचे सण कसे साजरे करतात, ते त्यांचे सण कसे साजरे करतात, कोळी संगीताच्या मागची संकल्पना आणि हे संगीत कुठेतरी हरवून जाऊ नये यासाठीचे प्रयत्न आपणच करायचे, ते म्हणजे या सणावारांच्या निमित्तानं. पण ही गाणी आपण ऐकली पाहिजेत. हा जो काही अनमोल ठेवा आहे तो जतन केला पाहिजे. क्लासिक रेडिओ शोची ही तर खासियत आहे, आपल्या प्रत्येक शोमधून दरवेळी मला अनोखं कलेक्शन घेऊन ते तुमच्याबरोबर शेअर केल्याचा आनंद मिळतो. म्हणजे भूले बिसरे गीत अशी जी गाणी झाली आहेत ना, ती या निमित्तानं पुन्हा एकदा जगतो, अनुभवतो. तेव्हा चला आता मी पुन्हा एकदा तुम्हाला कोळीवाड्यात घेऊन जाणार आहे. कोळीवाड्यातलं एक लव्ह सॉन्ग तुम्हाला जाता जाता ऐकवणार आहे. अँड आय एम व्हेरी शुअर आजचा शो ऐकून तुम्हाला सगळ्यांना तुमचं बालपण आठवलंच असेल. याचं कारण असं की गॅदरिंगमध्ये, फॅन्सी ड्रेस शोमध्ये या कोळी बांधवांसारखा पोशाख आपण सगळ्यांनीच हट्टाने केलेला असतो. त्यामुळं अशा पोशाखातला एखादा फोटो तुम्हालाही तुमच्या एखाद्या जुन्या फोटो अल्बममध्ये आज नक्की सापडेल. तेव्हा या जुन्या आठवणीत हरवून जाऊया, हा नॉस्टॅल्जी एन्जॉय करूया पुढच्या गाण्यासोबत. चला तर याच नोटवरती मी आरजे प्रगती सध्या पुरतं तरी बाय बाय म्हणते. मी आरजे प्रगती पुन्हा येणार आहे नवी कोरी थीम घेऊन याच गाण्यांना उजाळा देण्यासाठी. जुन्या गाण्यांना पुन्हा उजाळा द्यायला लवकरच तुम्हाला भेटायला पुढच्या भागात.

वेळ झाली आता तुम्हाला टाटा बाय बाय म्हणण्याची, पण दरवेळी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की सांगा व्हॉट्सअप करून 9970509 वरती, कारण आपल्या आजूबाजूला आपण अशी बरीच माणसं आपण बघत असतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शोमध्ये मराठीतली अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत, त्यामुळे व्हॉट्सअप मेसेज करून नक्की सांगा. तोपर्यंत मी आरजे प्रगती आजच्या क्लासिक रेडिओ शोमध्ये इथेच थांबते. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो होता कोळी गीतांचा. आजचा शो कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटूयात नवीन भागात नवीन एपिसोडमध्ये आरजे प्रगतीसोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा आणि रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

शुभ दुपार, शोधे हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1 वाजतात, 1:01 झालेला आहे आणि मी आरजे प्रगती आपल्या व्हॉट्सअप फरमायश गाणी या कार्यक्रमात पुन्हा एकदा हजर झाली आहे. थोडीशी तब्येत आहे, आणखीन सर्दी काही कमी होत नाहीये, थोडीशी कमी झाली आहे तरी देखील आहेच म्हणावं लागेल. तर एका सुट्टीनंतर म्हटलं काल थोडासा आराम करावा म्हणून म्हटलं सुट्टी घ्यावी, तरी देखील काही तेवढा हवा तेवढा फरक काही जाणवत नाहीये. पण म्हटलं चला आज पुन्हा एकदा आपले श्रोते वाट पाहत असणार आहेत माझी, तर आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती सर्वांचं स्वागत करते. आज सर्वांना घेऊन जाणार आहे मी, कारण की आज आहे, कुठे घेऊन जाणार आहे म्हणते, कोलीवाड्याला. ओ, कोलीवाड्याला का म्हणते, कारण की आज आहे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा हा श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण आहे. महाराष्ट्र, कोकण आणि किनारपट्टीच्या भागात प्रामुख्यानं हा साजरा केला जातो. आणि नारळी पौर्णिमेचं महत्व सांगायचं तर समुद्र पूजा केली जाते. या दिवशी कोळी बांधव आणि समुद्र किनारी राहणारे लोक समुद्र देवता व वरुण देवताची पूजा करतात. मासेमारीचा हंगाम, पावसाळ्यात बंद असलेला मासेमारी व्यवसाय या दिवसापासून पुन्हा सुरू होतो. समुद्र शांत राहावा आणि मच्छीमारांचे संरक्षण व्हावे म्हणून समुद्राला नारळ अर्पण करतात. नारळाचं महत्व काय आहे, तर नारळाला श्रीफळ मानलं जातं आणि हे फळ शुभ सूचक आणि सर्जन शक्तीचं प्रतीक आहे. तर प्रामुख्याने ही परंपरा आहे. तर नारळी भात या दिवशी विशेष गोड पदार्थ म्हणून नारळी भात तयार केला जातो आणि त्याचा नैवेद्यही दाखवला जातो. गरहाणे म्हणजेच कोळी महिला समुद्राची पूजा करून कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि भरभराट मिळावी अशी प्रार्थना करतात. आणि जसं की आपल्या सर्वांनाच माहिती की उद्या देखील रक्षाबंधन आहे आणि याच पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाच्या प्रेमाचा सण असलेला रक्षाबंधनही साजरा केला जातो. तर अशा नारळी पौर्णिमेचा सण आयलाय गो, असंच एक छान गाणं आहे जे आहे, सण आयलाय गो नारळी पौर्णिमेचा. अशा कोळी गीतांसोबत आज भेटूयात आणि आनंद घेऊयात या नारळी पौर्णिमेचा. तर सर्व जे आपले श्रोते आहेत त्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देता आणि सुरुवात करते आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला या गीतांनी. आपल्याला देखील आज कोणतं कोळी गीत ऐकायचं असेल तर नक्कीच आनंद घेऊयात या सर्व कोळी गीतांचा.

0: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. आणि जसं म्हटलं की आज नारळी पौर्णिमा आहे, आपल्याला देखील आज असं कोणतं गीत म्हणजेच कोळीवाड्यांचं कोणतं गीत कोळी गीत हे ऐकायचं असेल तर नक्की सांगा, कारण की भरपूर गीतं मराठीमध्ये देखील आपल्याकडे आहेत. म्हणजे नारळी पौर्णिमा आलं की आपल्याला ऐकायला येतच ते म्हणजे जे खूप लोकप्रिय ठरलेलं गाणं आहे की वेसवची पारू नेसली गो नवा साजा. परत आणखी कोणतं गाणं आहे, ही पोरगी कोणाची हे गाणं आहे. परत अशी आणखी नाणी आता नवीन देखील गाणी कोळीवाड्यात जी आहेत ती देखील खूप गाजत आहेत, गोव्याच्या किनाऱ्यावर वगैरे खूप गाणी अशी आहेत. आणि पुढचं एक गीत आहे ते जे म्हणजे आता खूप इथं वादळ सुटणार आहे असं म्हणेन मी, तर तुम्ही म्हणा असं का म्हणते. तर पुढचं गीत असंच आहे, लता मंगेशकर यांच्या आवाजात हे सुंदर असं कोळी गीत आहे, खूप छान आहे. आणि त्याच्यातलं आणखीन एक लोकप्रिय गाणं जे अरिजित सिंग यांनी गायलेलं आहे, कोणतं गीत आहे मला नक्की सांगा 9970509 या क्रमांकावरती, जे अरिजित सिंग यांनी मराठी हे कोळी गीत गायलेलं आहे, असं कोणतं गीत आहे जे अरिजित सिंग यांनी गायलंय. तर पुढची फरमाईश याच गीतासाठी म्हणजेच लता मंगेशकर यांच्या
1: बादल वारे सुटलं गो वाऱ्यानं तुफान उठलं गो,
0: हे जे गाणं आहे खूप सुंदर पद्धतीत हे सांगण्यात आलेलं आहे, बोलण्यात देखील आलं आहे की कसं वादळ सुटलं इथे आणि कसं तुफान उठलंय हे सांगण्याची पद्धत ही लताबाईंची वेगळी याच्यात आपल्याला पाहायला भेटते, कारण की ते कोळी भाषेत बोललं आहे. तर पुढची फरमाईश याच गीतासाठी महेश अपसेनीकर, साधना, निलेश, सपना, अजय, शशांक, आदित्य, साबी, रियांश, यश, शिव अपसेंगेकर यांची. तर चला आनंद घेऊयात पुन्हा एकदा कोळी गीताचा सुंदर अशा मराठी गीतातून.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि मी विचारलं होतं की असं कोणतं मराठी गीत अरिजित सिंग यांनी गायलंय, खूप लोकप्रिय ठरलेलं हे गीत आहे, तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम मला आन्सर दिलंय हिरामन खेराडे सरांनी. गाणं कोणतं आहे, खूप लोकप्रिय ठरलेलं हेमंत आणि हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा. खूप सुंदर पद्धतीत हे अरिजित सिंग यांनी गायलेलं आहे. तर हे आणखी एक सरांनी सांगितलंय अवधूत गाडवे सर यांनी देखील हे सांगितलंय. थँक्यू सो मच, दोघांनीही अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. राजकुमार माने सरांचं चुकलेलं आहे. अरिजित सिंग यांनी भयभीत या सिनेमातील साळते हे गाणं पहिलं गायलंय. नाही सर, हे मी डोलकर हे गाणं त्यांनी गायलंय. तर थँक्यू सो मच सर. पुढची फरमाईश घेतेय सचिन झेंगडे सर, भांबेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना गाणं ऐकायचं आहे. हे देखील खूप कोलीवाड्यात गाजलेलं गीत आहे, ते म्हणजे एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी. हे जे गीत आहे खूप सुंदर आणि खूप पद्धतीत एक विराईला साकडं घालणारं आणि तिचं प्रेम किती आहे कोलीवाड्यावरती हे सांगणारं गीत आहे. तर नारळी पौर्णिमेनिमित्त सचिन सरांना हे गीत ऐकायचं आहे. तर थँक्यू सो मच सर. ऐकूयात सचिन झेंगडे सर, भांबेवाडी तालुका मोहोळ सरांची ही व्हॉट्सअप फरमाईश.

एकविरा आईचं हे गाणं होतं आणि खूप लोकप्रिय ठरलेलं हे देखील गीत आहे. तर यानंतरची फरमाईश देखील आज कोळी वाड्याला गेल्यासारखा फील येतोय. सगळी गाणी मस्त छान अशी कोळी गीतं येतात, खूप छान अशी गीतं आहेत कोळीवाड्यातली. आणि एक वेगळी परंपरा संस्कृती ही कोळीवाड्याची देखील आहे. जसं की आपण पाहतो त्यांची वेशभूषा असेल, कोळी जी लोक असतात त्यांच्याकडे भरपूर सोनं देखील आपल्याला पाहायला भेटतं. त्यांच्याकडे भरपूर अशा विविध पद्धतीचे सण साजरे केले जातात. आपल्याकडे खूप वेगळे आणि त्यांच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीत सण सेलिब्रेट केले जातात. तर त्याच्यामध्येच त्यांची वेशभूषा आपण पाहिली तर वेशभूषा देखील त्यांची खूप युनिक आणि वेगळी आहे, ज्याने की ते आपल्या पटकन ओळखता येतात. एक टोपी लाल कलरची, गळ्यात एक छोटासा रुमाल बांधलेला असतो, शर्ट असतं आणि ती जी लुंगीचे टाईप असं ते बांधतात, त्याला कोळीवाड्याचं एक वेशभूषा म्हणतात. की तिथे ते पाहिलं की मग आपल्याला समजतं की हा बाबा हा कोळी माणूस आहे. आणि आज खरं तर ह्यांचा सण आपण सेलिब्रेट करत असताना आपले श्रोते देखील अशी छानशी गीतं देत आहेत. तर आणखीन भरपूर त्यांची गीतं आहेत जी खूप लोकप्रिय ठरली आहेत, मराठीत देखील आहेत आपल्या. आणि आणखी अल्बममधली देखील गाणी

लोकप्रिय आहेत, त्याच्यातले नवीन ट्रेंडिंग मधले देखील काही सॉन्ग आहेत, पण जुनी मात्र आहेत ती खूप आपल्या लक्षात राहतात. ती म्हणजे आणखीन एक गाणं मला आठवतं त्याच्यामध्ये की ओ नकवा बोटी ना फिरवाल का, हाय पाण्यामध्ये नाय पाहिला कधी, मला जंजिरा दाखवाल का, ओ नकवा बोटी ना फिरवाल का. परत 800 खिडक्या 900 दार, किती सांगा, म्हणजे एकापेक्षा एक गाणी अशी सरस आहेत. पण पुढचं देखील गीत काय आहे की वेगळ्या जॉनमध्ये, जॉली मुखर्जी यांचं पहिलं गीत होतं, आपण पहिलं जे गीत ऐकलं ना सन आलाय गो आलाय गो, तो जॉली मुखर्जी यांच्या आवाजातलं गाणं होतं. म्हणजे मराठी गाणं हे जॉली मुखर्जींनी एवढ्या सुंदर पद्धतीत सांगितलेलं आहे, ते खूप लोकप्रिय ठरलेलं आहे. तर पुढची फरमाईश देखील अशा छान कोली गीतासाठी, डोले डोलते वाऱ्यावर बाय मजे डोले डोलते वाऱ्यावर, असं जे गीत आहे कोली वाड्यातीलच असं सुंदर असं गीत आहे. तर पुढची फरमाईश याच गीतासाठी आहे, दत्तात्रय बागल दारफळ सिना सिया येथून माझे मित्र शुक्राचार्य बारबोले असं त्यांनी पाठवले. सरांची याच्यावर देखील फरमाईश शनिवारी पाठवली होती पण पूर्ण नाही करता आली, पण आज नक्कीच पूर्ण करते आहे. ऐकूयात सॉरी दत्तात्रय बागल सर आणि शुक्राचार्य बारबोले सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

काय छान वाटतं की नाही कोळीवाड्यातली गाणी ऐकून आज वेगळाच अनुभव येतो आहे. आज कोळीवाडीची गीतं खूप छान गीतं आहेत माहिती आहे त्यांची, आणि त्यांची बोलण्याची पद्धत खूप गोड भाषेत बोलतात. माझी वहिनी कोळीवाड्याची आहे तर ती रत्नागिरीच्या भागातली आहे आणि रत्नागिरीच्या इकडची, आणि मग खूप छान ती सुद्धा खूप गोड बोलते. त्यांच्या घरातली सर्वच जण मंडळी सर्वच गोड बोलतात. तर आता पुढची फरमाइश देखील अशा छान अशा गीतावरती आहे, जे गीत खूप माहिती आहे कमी वेळेत लोकप्रिय झालं होतं. असंच वेगळं गीत जे श्रोते आहेत आपले ते आहेत रोहित कुंभार, तुकाराम कुंभार वाढार कोल्हापूर येथून. तर त्यांना जे गीत ऐकायचं आहे खूप छान गीत आहे बरं का, नवीन गीत होतं. मला देखील जेव्हा आलो ते खूप आवडलं होतं. त्याच्यावरती मी देखील कोळीवाड्याची जी थीम होती माझा मेकअप केला होता तसा मी, आणि डिक्टो अशी कोळीची जी मुलगी दिसते ना तशी दिसत होते मी माझा मेकअप केला होता. आता आय थिंक सो एक 4-5 वर्ष झाले असतील, पण मला खूप दिवस झालं. तर तसा माझा गेटअप केला होता आणि मी त्याच्यामागे हेच बॅकग्राऊंडवालं गीत लावलं होतं. तर मला या निमित्ताने हे सांगावं वाटलं हे गाणं पाहिलं म्हणून. तर ऐकूयात रोहित कुंभार सर आणि तुकाराम कुंभार सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. तर अशी गाणी येतात आज, कोली गीतं येत आहेत, तर इतर देखील गाणी ऐकायचीच आहेत आपल्या श्रोत्यांना. पण मला नक्की सांगा की कोली गीतं ऐकून तुम्हाला पण छान वाटतंय की नाही. तर जास्तीत जास्त आपण कोली गीतं घेण्याचा प्रयत्न करूयात, कारण की आज पुढची फरमाईश देखील अशीच. गम माहेरला जाते हो नकवा हिच्या गोव्याला कोकण दाखवा, असंच आहे का? चुकलं असेल तर मला सांगा. तर पुढचे फरमाईश देखील अशाच कोकणी गीताला साजेसं गाणं आहे. तर हे गीत ऐकायचं आहे नितीन कुलकर्णी, मसले चौधरी. आज नारळी पौर्णिमा, कोळी बांधवांचा महत्वाचा सण, त्यानिमित्ताने आम्हाला गीत ऐकायचं आहे. नितीन कुलकर्णी, संजय कुलकर्णी, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर यादव, गोविंद सौंदळे यांना पण हे गीत ऐकायचं आहे. चला आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा.

काय छान वाटलं की नाही गाणं, एकदम जुनं आहे पण सुपर डुपर हिट आणि लक्षात राहिलेलं गाणं आहे. आकाशवाणीवरती बऱ्याच वेळेस हे गाणं ऐकलं होतं मी देखील आणि खूप छान वाटायचं. आता पुढचं देखील गीत जेव्हा अल्बम आला होता तेव्हा खूप गाजलं होतं, पण अजून सुद्धा आपल्या सर्वांच्या लक्षात आहे ते कोळी गीत, जे कोळी गीतचा एक बाज आहे, एक वेगळी धून आहे त्यांच्या गाण्यांची. तर त्याच्यातलंच एक सुंदर पुढचं देखील गीत आहे जे त्यावेळेस देखील खूप गाजले. आता तुम्ही ऐकल्यावर देखील तुम्हाला वाटलं अरे हा ते गाणं खरंच खूप भारी आहे. म्हणजे खूप छान हे गीत पाठवलंय आपले नियमित श्रोते अमोल कांबळे हिंजवडी पुणे येथून महाराष्ट्र येथून आपले नियमित श्रोते आहेत सर देखील. ऐकूयात अमोल कांबळे सरांची ही सुंदर अशी कोली फरमाईश.

डान्स करायचा मूड होते की नाही अशी गाणी ऐकून. एक वेगळ्याच थीम आज आपण घेतली आहे कोलीवाड्याची. आणि खरंच एक से बडकर एक गाणी येत आहेत, सुंदर गाणी येत आहेत. याच्यामध्ये आणखीन एक गाणं खूप गाजलंय बरं, कोणतं सांगू? या कोलीवाड्याची शान आहे तुझं देऊळं, हे गाणं देखील एवढंच गाजलंय. एक एक तो काय म्हणतो आपण, एक रिदम असतो ना कोलीवाड्यांचा, तो खरं तर खूप छान आहे. आणि त्यामुळे आपोआप आपले हात वरती होतात, आपले पाय हे त्यांच्यासारख्या स्टेप करण्यास भाग पडतं. तर असा या कोलीवाडीची गाणी एक वेगळीच मजा आज देत आहेत. आज नारळी पौर्णिमेनिमित्त आपण ही थीम ठेवली आहे आणि खूप छान गाणी त्यानिमित्ताने येत आहेत. तर नक्कीच पुढची फरमाईश घेऊयात. हीच आणि हे गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत संतोष कोळी, भारत मुंगशी येथून आपले नियमित श्रोते आहेत. त्यांना देखील आज गुरुवार टू गुरुवार फरमाईश असते त्यांची देखील. तर आज त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात संतोष कोळी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. नमस्कार प्रगताई, मी सोलापूर मधून फरमाईश पाठवत आहे. रानात काम करत आहे, रेडिओ उत्तीर्ण ऐकत आहे. माझ्या मैत्रिणींना गाणं ऐकायचं आहे, मी आहे कोली सोरीला डोली. तर बऱ्याच दिवसानंतर मी फरमाईश पाठवत आहे. तुमचं नावच तुम्ही पाठवलं नाहीये. ओके, त्याच्या पुढे पाठवलं त्यांनी. आता तेजश्री, संगीता, महानंदा, अनुराधा, किरण, खूप दिवस झाला आम्ही फरमाईश पाठवली नाहीये, पण आज नक्कीच पूर्ण फरमाईश करा असं म्हणतायत. तर नक्कीच ऐकूयात पुन्हा एकदा हे सुंदर असं गीत, जे ते देखील खूप छान असं लोकप्रिय आहे. ऐकूयात आपल्या शेतामध्ये काम करणाऱ्या ताई तेजश्री ताई, संगीता, महानंदा, अनुराधा, किरण यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com.
1: पुढची फरमाईश घेते. एक गीत असं भन्नाड गीत आहे पुढचं देखील, जे खूप लोकप्रिय ठरलेलं आहे. कोली गीत आहे आणि खूप छान असं गाणं आहे. ते गीत ऐकायचं आहे. गजानन कावरके मुकाम व्याडल करिसोड जिल्हा वाशिम येथून आपले नियमित श्रोता आहेत. त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. राजू पवार, शिवम कावरखे, शंकर भिसे, रवी बोरकर, हिरामन खिराडे. शेतात सोयाबीनवर फवारणी करता करता ऐकत आहेत असं म्हणतायत. ऐकूयात गजानन कावरखे सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

नारळी पौर्णिमेनिमित्त आपण व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात कोली गीतं घेत आहोत आणि एक से बढकर एक कोली गीतं येतात. तर पुढची फरमाईश घेऊयात असं छान असं पारूवरती गाणं आहे आणि ते गीत ऐकायचं आहे अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्रातून आपले नियमित श्रोते आहेत. बुधवार टू बुधवार त्यांची फरमाईश असते पण कालचा बुधवारी सुट्टी होती त्यामुळे आज आपण त्यांची फरमाईश घेऊयात. ऐकूयात अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आणि आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त कोली गीत ऐकतोय आणि जी छान अशी गीत आहेत ते ऐकतोय. असं वेगळा माहोल कोळी गीतांचा झालेला आहे. बरेच श्रोते म्हणतात आजचा कार्यक्रम खूप छान होतोय, थँक्यू सो मच. आज वेगळी थीम घेऊन मी आली आहे. तर पुढची फरमाईश असं एक गीत, इतकं वेगळं गीत आहे, कोंबड्यावरती गीत आहे माहिती आहे, आणि ते गीत पाठवलं आहे आपले श्रोते जे आहेत उमेश तांदळे, प्रमिला तांदळे, बोली तांदळे, समीक्षा तांदळे जुन्नर पुण्यावरून. तर त्यांची आज पहिल्यांदाच फरमाईश आहे आणि त्यांनीच हा गीत पाठवलं की बाई माझा कोंबडा कुणी मारियेला. हे खूप सुंदर असं गीत आहे, जुनं देखील गीत आहे आणि कोंबड्यावरती साधारण सांगण्यात आलेलं हे गीत आहे. तर कोळीवाड्यात अशी गाणी होतात, कोंबड्यावरती देखील गाणी आहेत आणि खरं तर मासेमारीला आजपासून सुरुवात होते आणि आता आपल्याकडे श्रावण सुरू आहे म्हणून तर आपले बळी आबा मला विचारतात की तुम्ही श्रावण पाळलाय का. आमचं तर पुरामध्ये कॅलेंडर निघून गेलं त्यामुळे आम्हाला प्रत्येक दिवस सारखा आहे. आणि संतोष कोळी सरांच्या इकडे बरेचसे असे हे मासे भेटतात असं देखील मला त्यांनी सांगितलंय की कोळी सरांना सांगा, विचारा त्यांच्याकडे हे हे भेटतंय, त्यांनी सांगितलं होतं मला. आता सरांचा मेसेज दिसत नाहीये तर हां त्यांनी मला म्हटलं की पापलेट, चिलापी, बांगडा मासे खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी मुंगशी गावी बोलवा म्हणावं संतोष सरांना असं त्यांनी सांगितलंय. मग मला माहिती नव्हतं की त्यांच्याकडे भेटतं. तर ते म्हणतात चिलापी, काटारामा वाम हे सर्व त्यांच्याकडे भेटतं. बळी आबा ओबाळी सरांनी सांगितलंय तर नक्कीच सर. संतोष सर काही आता लाईव्ह आले नाहीयेत माहिती, कुठे गेलेत माहित नाही. तर नक्कीच कधी असा योग आला तर मला तर मासे खायला फार आवडतं. मला फ्राय मासे का आवडतात माहित नाही, मला खूप दिवस झालं. आता श्रावण सोडू एक खरं आहे पण घरे मला ओरडतील मी जर असं म्हटलं की खावंसं वगैरे वाटतंय. तर सर संतोष कोळी सरांकडे पापलेट, चिलापी, बांगडे मासे भेटतात हे ऐकून खूप छान वाटलं. संतोष सरांना नक्कीच सांगावं लागेल आणि भेटावं लागेल. तर आता तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत, नियमित श्रोते जे आहेत जुन्नर येथून, उमेश तांदळे सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

सुंदर असा ताल आहे त्याच्यात. तर हेच गीत ऐकायचं आहे शेतकरी बळ्या भाऊ बाळे आपला नियमित श्रोता. तर आज मला देखील कोळी गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि माझं करमणुकीचं साधन हा रेडिओ तेरणा झालेला आहे जेव्हापासून मी रेडिओ तेरणासोबत जोडलो गेलो आहे आणि सतत रेडिओ तेरणा ऐकत असतो. आणि सकाळपासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मी रेडिओ तेरणा ऐकतो. महातपूर रोड दारफळ जवळ राहतो. तर नक्कीच आज बळीआबांची फरमाईश पूर्ण करूयात. आता मी जसं म्हटलं की मला मासे खूप आवडतात तर लगेच पटकन आपले श्रोते आहेत समाधान काटे सर, ते म्हणतात की आता श्रावण सुरू आहे, श्रावण झाला आमच्याकडे पोळा झाल्यानंतर हिंगळीचे राहू मासे फ्राय खाऊ असं म्हणतात. या म्हणतात ते देखील प्रमिलाताई बारबोले देखील मला म्हणतात की नक्कीच ताई श्रावण झाला की आपण नक्कीच मासे फ्रायचा एक आनंद घेऊयात असं म्हणतात. तर बघूयात. तर आणि आजचा कार्यक्रम देखील बऱ्याच श्रोत्यांनी मला सांगितलं की आजचा कार्यक्रम खूप छान होतोय असं त्यांनी सांगितलंय. तर त्याच्यातलं एक हे जे गाणं आहे त्याच्यातलं गाण्यामधलं एक कडवं आहे ते खूप लोकप्रिय ठरलंय ते तुम्हाला सांगते. ते खूप लोकप्रिय ठरलेलं हे देखील गाणं आहे त्याच्यातलं एक कडवं जे खूप स्क्रोलिंग करताना आपण ऐकलं असेल की मी सोनी तुमची सोनी मला प्रेमानं म्हणता हो राणी डोलानं पाहून समुद्राचं ते पाणी सांगा जाणार कवा मला नेणार कवा सांगा जाणार कवा मला नेणार कवा आता तारीख ठरवाले का हो नकवा बोटी न फिरवाले का हो नकवा बोटी न फरवाले का नको मुंबई नको पुणे औ नको नको मला गोवा किल्ल्या कुलाबा मला खंदेरी चंदेरी दावा असं गाणं खरं तर छान आहे. खूप छान गाणं आहे. उन्नाकवा बोटी न फिरवाल का आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा.

व्हाट्सअप फरमायश गाणी अकरा मिनिट माहोल चेंज झाला की नाही. अगदी छान अगदी छान अगदी छान. तर पुढची फरमायश देखील अशा एका युनिक गाण्यासाठी जे गीत अरिजित सिंग यांनी गायलंय, जसं म्हटलं एव्हरग्रीन गाणं आहे ते आणि सर्वांनाच आवडतं ते गाणं, कारण की लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजातील हे सुंदरसं गीत आहे. तर हे गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे शुभ दुपार ताई, आज आवाज तुमचा वेगळाच येतोय. सो तुम्ही आज ऐकलंय मला कम्प्लीट 4-5 म्हणजे 4-5 दिवस झालं आय थिंक. सो 20 तारखेपासून माझा आवाज असा येतोय, पण आज तरी थोडंसं बरं वाटतंय. तर आज त्यांना गीत ऐकायचं आहे, जसं मी म्हटलं की खूप लोकप्रिय गीत आहे दर्या गीत आहे. दर्या गीत माहिती आहे मोहम्मद रफी यांच्या आवाजातील देखील दर्या गीत आहेत 2-3 अशी जी खूप छान आहेत, आणि ते ती देखील गीतं आणखीन कोणीच नाही पाठवली माहिती आहे. आपल्या मोहम्मद रफी यांच्या आवाजातील मराठी गीतं आहेत कोळी गीतं, ती देखील कोणी नाही पाठवली. मला वाटलं तर ते देखील गीतं येतील, पण हरकत नाही येतील आणखीन. तर पुढची फरमाईश अशा छान गीतासाठी म्हटलं की हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा आवाज आहे खूप छान असं आणि एव्हरग्रीन राहिलेलं गाणं आहे, तर तेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत प्रल्हाद रावळकर, शफिक सय्यद, प्रकाश वाघमारे, नंदो कदम, राहणार चांदई ठोंबरी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथून. त्यांचा प्रत्येक एक थॉट मला फार आवडतो, तो म्हणजे आजचा देखील तसाच आहे, रूपापेक्षा स्वभावावर प्रेम करा, रूप फसवणे पण स्वभाव नाही, रूप फसवू शकतं स्वभाव नाही फसू शकत. क्या बात आहे, खूप सुंदर सर, थँक्यू सो मच. आणि हेच आणखी एक गीत ऐकायचं आहे आपले श्रोते आहेत, ते आहेत प्रशांत विठ्ठल पोपस भट पुणे येथून, त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तर छान असं गीत आहे, नक्कीच आपण ही फरमाईश घेणार आहोत. पुढची फरमाईश घेऊयात, म्हणजे हीच फरमाईश घेऊयात. तर आपले जे श्रोते आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की याच्यातलं कडवं खूप गाजलं होतं, ते म्हणजे सर्वच मला नाही जमणार बरं का, तेवढं मला आत्ता तरी नाही जमणार. मी प्रयत्न करते ते गाण्याचा, पण मला एवढं जमेल की नाही मला माहिती नाही, पण त्यातलं एक कडवं जे खूप गाजलेलं आहे आणि ते कडवं स्क्रोलिंग करताना किंवा मुलगी माहेर सॉरी सासरी साताना हे गाणं सर्रास आपल्या स्क्रीन स्टेटसवरती दिसत असतं आणि त्या स्टेटसवरचंच हे लोकप्रिय ठरलेलं एक शॉर्ट्स आहे. तर ते गीत असं आहे, मी ट्राय करते बरं, मला आत्ता नाही जमणार, पण आपल्या श्रोतांनी मला सांगितलं की हे जर गाणं आलं तर ह्याच्यातलं एक कडवं तुम्ही गा, असं त्यांनी मला आवर्जून सांगितलंय. तर नक्कीच थोडंसं ट्राय करते. आय बापाची लाराची लेक मिलारी चोली पिवली गो नेसलय गंजीरी सारी माझ्या केसान गो मालीला फुलेला चाफा वास परमालता वाऱ्यान घेतय झेपा

करतय मौजा, मी डोल कर दरियाचा राजा, वल्लवरे नकवा हो वल्लवरी रमा। खूप सुंदर आहे, मला जमला नाही आहे, मला माहिती आहे कारण की वरच्या हाय पिच मला लागत नाही आहेत, पण आपल्या श्रोत्यांनी सांगितलं म्हणून ते थोडंसं कडवं म्हटलं। खूप सुंदर आणि खूप साजेसं गीत आहे जे खूप छान गायलं आहे आपल्या लता मंगेशकर यांनी, तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा।

आपण एक राहत रेडी होते 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. माझा आवाज एवढा लागला नाही तरी देखील आपले जे श्रोते आहेत ते मला बघतात की खूप छान गायलं. मला माहिती आहे की माझं तेवढा जेवढा हवा तेवढा परफॉर्मन्स नाही झाला, पण ते कडवं म्हटल्याशिवाय मला देखील चैन पडलं नसतं. पण तरी देखील ट्राय केलं, तरी ट्रायमध्ये देखील आपल्या श्रोतांनी मला सांगितलं की छान म्हटलं, तर थँक्यू सो मच. तर प्रॅक्टिसची तर अजिबात म्हणजे प्रॅक्टिस करतच नाही मी गाण्यांची. आपले श्रोते सांगतात तेव्हा थोडंसं उगी गुणगुणते आणि कधीतरी अशी मैफिल जर झाली तर कधीतरी गाण्याचा योग येतो. तर अशा सुंदर गाण्यानंतर पुढे जाऊयात. आज कोली वाडा झिंगलाय तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते जे आहेत तर शिवाजी उकांडे मंगळूर तालुका कळंब येथून आपले नियमित श्रोते आहेत. आज सरांना कोली वाडा झिंगलाय गाणं ऐकायचं आहे. तर ऐकूयात शिवाजी उकांडे मंगळूर तालुका कळंब यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि जसं कोलीवाडा जिंकलाय तसं आज रेडिओ तेडा देखील जिंकलाय कोलीवाड्यांची गीतं ऐकून. आणि कोली गीतं ऐकून खरंच आज खूप छान वाटलं. वेगवेगळी पद्धतीची गाणी कोली जी कोली गीतं आहेत ती आपण ऐकली. आणि याच कोली गीतामध्ये सर्व श्रोतांचे आभार की त्यांनी छान छान गाणी दिली. आणि बरेच श्रोते मला सांगतात की आजचा कार्यक्रम खरंच छान झाला. त्यामध्ये सुनील शिंदे जाम तालुका वाई येथून आपले नियमित श्रोते आहेत. अतिशय सुंदर चालू आहे आजचं छान छान कोली गीतं ऐकल्याबद्दल त्याबद्दल अभिनंदन धन्यवाद मॅडम असं म्हणतात. तर नक्कीच सर थँक्यू सो मच. बरंच श्रोतांनी सांगितलंय त्यामध्ये सचिन झेंगडे सर असतील त्यांनी देखील सांगितलं. तसंच आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे अरणी अमरायपुर येथून शिवरामवार फॅमिली यांनी देखील सांगितले मला की आजचा कार्यक्रम खूप छान होत आहे. सचिन झेंगडे सर असतील, ओमप्रकाश गीते सर असतील, परत आणखीन आहेत बरेचसे श्रोते आहेत त्यामध्ये मला सांगता येत नाहीत कारण की आणखीन खूप फरमाईशीमध्ये वरती मेसेजेस आल्यामुळे प्रत्येक श्रोत्यांची नावं घेऊ शकत नाही त्यामुळे प्लीज सॉरी म्हणते. पण पुढची देखील फरमाईश अशा छान अशा गीतासाठी. खूप छान इश्काची नौका हे गाणं देखील खूप गाजलं होतं जेव्हा आलं होतं नवीन नवीन. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत अवधूत गाडवे, राडार भूम, आपले जे नियमित श्रोते आहेत यांना हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण सर्व कोळी गीतं घेतलेली आहेत, जास्तीत जास्त घेण्याचा देखील प्रयत्न केला. तर पुढची फरमाईश, जसं मी म्हटलं की मोहम्मद रफी यांच्या आवाजातील देखील कोळी गीतं आहेत दोन तीन, त्याच्यातलंच एक गीत आलेलं आहे. श्रोते आहेत आपले बबन चौगुले बोर पाडणे तालुका पन्हाळ जिल्हा कोल्हापूर येथून, त्यांना गीत ऐकायचं आहे. अग पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी. आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात मराठीतलं हे गीत आहे, खूप छान कोळी गीत आहे. आनंद घेऊयात बबन चौगुले बोर पाडणे तालुका पन्हाळ जिल्हा कोल्हापूर यांच्या व्हॉट्सअप फरमाईशीचा.

क्या बात है, एक वेगळा माहोल पुन्हा एकदा तयार झाला. खूप छान असं हे देखील मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हे सुंदर गाणं आणि नारळी पौर्णिमेनिमित्त ही मेजवाणी आपल्या श्रोत्यांपर्यंत मी पोहोचवली आहे. कशी वाटली नक्कीच सांगा 99705900 क्रमांकावरती. तरी आनंदाची फरमाईश पूर्ण करूयात. आपले जे नियमित श्रोते आहेत, एक गाणं खूप सुंदर गाणं आहे लता मंगेशकर यांच्या आवाजातील आणि हे गीत सुचल्या सरांना खरंच थँक्यू सो मच सर. अरणी अमराईपुरा येथून नंदकुमार शिवरामवार, रीनाताई शिवरामवार, सार्थक शिवरामवार, अथर्व शिवरामवार यांना. तर काय गाणं आहे ऐकूयात. एक वेगळा पुन्हा एकदा माहोल होणार आहे, कारण की हे वेगळं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात आहे. ऐकूयात, आनंद घेऊयात.

तर मला देखील आता असंच म्हणावं लागेल की मला देखील चल जावं या घरा, म्हणजे वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. 3 वाजताय, 2:58 तरी देखील आजचा कार्यक्रम खूप छान झाला अशा बऱ्याच श्रोत्यांनी मला सांगितलं, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी. तर आपले श्रोते आहेत ते म्हणतात की ताईसाहेब तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, औरंगाबाद परभणी केंद्रावरती आम्ही 15 पैशाच्या पोस्ट कार्डवरती पाठवायचा तो काळ होता 1985 पासून 1990 पर्यंत. त्यानंतर सुवर्ण संधी मिळाली ती म्हणजे रेडिओ तेंडावरती फरमाश करायला. थँक्यू सो मच सर. आणि माझ्या लहानपणी औरंगाबाद परभणी केंद्र हे प्रसार माध्यम होतं, त्यावरती हे गाणं लागत होतं. तर मी देखील खूप छान गायला असं म्हणतात ते, म्हणजे मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत, ते सुंदर असं गीत होतं. आणि थँक्यू सो मच सर, आणि थँक्यू सर्व श्रोतांचे आभार की त्यांनी एवढी सुंदर कोली गीतं दिली. आज नारळी पौर्णिमेनिमित्त फक्त निमित्त राहिलं नारळी पौर्णिमेचं, पण सर्वच गीतं आज छान छान आपल्या श्रोत्यांनी पाठवली. तर उद्या देखील अशा छान गीतांसोबत आपण भेटूयात. उद्या देऊयात 90s तडका. 90s हिट राहिलेली जेवढी काही गीतं असतील, हिट म्हणते सुपर डुपर हिट ब्लॉकबस्टर चित्रपटातली हिट गाणी जी असतील, अशी गाणी घेऊन भेटूयात उद्या 90s तडका. उद्या बऱ्याच लोकांना सुट्टी देखील असणार आहे, रक्षाबंधन आहे उद्या. तर जेवढे श्रोते आहेत त्यांना खूप सारे प्रेम देऊयात, रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि उद्या भेटूयात 90s तडक्यासोबत. अगदी सर्वजण काही मंडळी आजच निघतायत. बहिणीचा ओढा जो आहे तो आजच नाही, निघण्याचा ओढा आहे सर्व भावांकडे. तर समाधान दादा देखील लाईव्ह नाही आहेत, पण त्यांची आठवण आली. राजापत दादांना देखील मी विचारलं होतं येत आहे का, काही त्यांचा मेसेज काही मला नीट व्यवस्थित समजला नाही. तर वाट पाहते मी दोघांची पण. पण सर्वच श्रोतांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत उद्या भेटूयात बहिणींच्या प्रेमांसोबत, भावांच्या प्रेमासोबत. उद्या अशी आठवण सांगा बहिणी भावांची, लहानपणीच्या आठवणी तुम्ही शेअर करू शकताय मला, आणि आतापर्यंत हे रक्षाबंधन तुम्ही कसं सेलिब्रेट करताय हे देखील सांगू शकता. उद्या आठवणींचा खजाना देखील यावा अशी आशा आहे मला रक्षाबंधनाच्या. तर अशा खजिन्यांसोबत, अशा वेगवेगळ्या गीतांसोबत मी आर्ज प्रगती आपल्याला उद्या भेटणारच आहे. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, उद्या आठवणींचं रक्षाबंधन ही थीम असेल. आणि तशी साजीशी गाणी 90s मधली, अगदी बहीण भावाची देखील गाणी उद्या आपण घेणारच आहोत, तशी गाणी देखील येणारच आहेत. तर उद्या अशाच गीतांसोबत मी आर्ज प्रगती आपल्याला भेटते. तर आजच्या पुरते तर इथेच थांबते, भेटत उद्या. ऐकत रहा, आनंदी रहा, आणि काळजी देखील घेत रहा. का थांबले, कारण की एक पटकन मेसेज आला माधुरी अतुल चिमणकर ताईंचा. त्या म्हणतात माझ्या सासूचं नाव वच्छला चिमणकर आहे, आम्ही दोघी शेतामध्ये काम करत आहोत, तुमचा कार्यक्रम ऐकत आहोत, कार्यक्रम खूप छान आहे, आज आम्हाला देखील गीत ऐकायचं आहे. तर टाटा बाय बाय म्हणण्यापुरतं हे गीत, टाइमपास चित्रपटातील सुंदर असं कोली गीत आहे ते देखील, जाता जाता हे देखील गीत देते. त्यामध्येच उत्तरेश्वर शिराळकर गौडगाव तालुका बार्शी यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तर ऐकूयात आणि उद्या नक्कीच छान अशा गीतांसोबत भेटूयात. ऐकत रहा, आनंदी रहा, आणि काळजी देखील घेत रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

है।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर।
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, श्रोते हो, आपण जर समजा कमवत असाल म्हणजे आपल्याला जॉब असेल, आपण बिझनेस करत असाल, व्यापार करत असाल, आपली इंडस्ट्री असू शकेल किंवा आपली छोटी मोठी एखादा व्यवसाय असेल, चहाची टपरीसुद्धा असू शकेल, अशा पद्धतीनं जर आपण महिन्याला काही ना काहीतरी कमवत असाल तर आपली इच्छा नेहमी असते की आपलं घर संसार चालवून काही ना काहीतरी सेव्हिंग करावं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल, त्या धनाचा उपयोग होऊ शकेल, अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न पण करत असतात। बऱ्याच वेळेस ते बँकेमध्ये अकाउंट करतात, सेव्हिंग अकाउंट करतात, महिन्याला काहीतरी पैसे ठेवतात किंवा कुठेतरी फिक्स्ड डिपॉझिट ठेवतात किंवा असं बरंचसं काही काही करतात, किंवा आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे असंही ऐकण्यात येते की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, SIP काढा, शेअर मार्केटमध्ये गुंतवा, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर पडतात। तेव्हा आज आपण थोडंसं प्राथमिक स्वरूपामध्ये, कारण हे क्षेत्र खूप फास्ट आहे, याच्यामध्ये खूप आपल्याला माहिती घ्यावी लागते, पण आपण प्राथमिक स्तरावर चर्चा करणार आहोत की आपल्याला इन्व्हेस्टमेंट नेमकी करता येऊ शकते का, त्याच्यासाठी खूपच पैसे कमावं लागतात का, किंवा नेमकं काय असतं, असे जे जनरल आपले क्वेश्चन्स असणार आहेत, प्रश्न पडणार आहेत, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री रोहित पडवळे यांना। ते मूळतः उपळ्याचे आहेत, पण त्यांचं इंजिनिअरिंग जे आहे ते MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर इथे झालेलं आहे ENTC मधून 2013 साली। सध्या ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर अशा पद्धतीनं कार्य करतात आणि स्वतःचं बिझनेस प्रोफाईल आहे आणि धाराशिव बेसमधून ते हे सगळं काम करतात, पण ऑल ओव्हर इंडिया ते कुठेही पॅन इंडियामध्ये ते त्यांची ही सर्व्हिस देऊ शकतात। तर अशा पद्धतीनं रोहित पडवळे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। रोहित, मी तुमचं स्वागत करतो।
4: थँक्यू सर।
3: तर रोहित, जसं मी आत्ता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, त्यातल्या त्यात इन्व्हेस्टमेंट हा भाग सगळ्यात महत्त्वाचा येतो, तर मला सगळ्यात अगोदर तर हे सांगा की इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय?
4: मुळात ना सर, इन्व्हेस्टमेंट म्हणजे की ॲक्च्युली की आपण जे काही अर्निंग पैसे कमवतो, मग ती स्वतः माणूस कमवतो, चिल्ड्रन्स काही स्कॉलरशिप असतात त्यांना मिळतात, त्या गृहिणीने काही पैसे साठवलेले असतात, हे काय करतो आपण की पहिल्यांदा सेव्हिंग करायला शिकतो,
3: म्हणजे आपण आपल्या आयुष्यात,
4: हा सर, म्हणजे आपण आपल्या आयुष्यात काय करतो की काटकसर करायला सुरुवात करतो। काटकसर करतो म्हणजे आहे ते आपल्याला जे पैसे आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण भागून आपल्याकडे शिल्लक कशी रक्कम राहील म्हणजे सेव्हिंग करायला शिकतो। पण सेव्हिंग केल्यानं पैसा वाढत नाही, पण त्याला अजून एक असा क्लॉज आहे की सेव्हिंग केल्याशिवाय राहिलेला पैसा इन्व्हेस्ट पण करता येत नाही। सेव्हिंग केलेला पैसा हा ग्रोथ राहिला पाहिजे, ग्रोईंग स्टेजमध्ये राहिला पाहिजे, म्हणजे तो वाढला पाहिजे। जसं की एखाद्या गृहिणीला
3: सेव्हिंग वेगळं, इन्व्हेस्टमेंट वेगळं,
4: येस सर, पण सेव्हिंग असल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, हा त्याचा प्राथमिक रोल आहे। समजा आपण एका गृहिणीला उदाहरण घेऊ, गृहिणी सर्व आपण सर्वांच्या घरी असतात, गृहिणीला पैसे आपण जर महिन्याकाठी 1000 रुपये दिले काही खर्च न करता, त्यातून तिला तिने घर खर्च भागून 1500 रुपये तिच्याकडे शिल्लक राहिले, ती पैसे काय करते सेव्हिंग, ती काही डब्यामध्ये ठेवेल, काही तिचं
3: बचत गटात टाकेल, बँकेत टाकेल,
4: कशाला किंवा FD करेल काय असेल, मग त्याच्यामध्ये त्यांना रिटर्न्स किती येतील? साधारण आता जर पाहिलं तर फिक्स्ड डिपॉझिटचा बँकिंगचा रेट जो पाहिला तो 5-7% रेट आहे त्या तुलनेनं, पण त्याच्याच अपोजिट जर आपण पाहिलं की वाढत्या काळानुसार वाढती जी महागाई आहे ती 6-6.5% आहे आज भारत देशामध्ये। मग आपण जेव्हा सेव्हिंग केलेले पैसे जेव्हा इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो तेव्हा आपण हा प्राथमिक विचार केला पाहिजे की आपण सेव्ह केलेले पैसे हे जे वाढत्या महागाईला जो दर आहे त्या दरापेक्षा जास्त पटीने वाढले तर ते आपल्याला प्रॉफिटेबल राहतील। मग त्या काळात आपल्या पैशाची ग्रोथ होते ही याचा आपल्याला अंदाज काढता येईल. त्यासाठी आपण सुरुवातीला सेव्हिंग केली पाहिजे आणि मग इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे.
3: बरं, म्हणजे सगळ्यात प्रायमरी स्टेज तर सेव्हिंगची आहे.
4: येस सर, डेफिनेटली.
3: ठीक आहे, आता मग माझ्यासारखा व्यक्ती असं म्हणू शकतो की अरे तुम्ही काय सेव्हिंगचा विषय सांगताय, जेवढी माझी महिन्याला पगार येते किंवा जेवढं मी कमावतो तेवढं तर सगळं माझं घर खर्चातच जातं.
4: हा, याच्यासाठीच काय पाहिजे सर की आपल्याला आहे ना आपल्या आयुष्यामध्ये एक फायनान्शियल ऍडवायझर पाहिजे. फायनान्शियल ऍडवायझरची गरज काय आहे की फायनान्शियल ऍडवायझर तुमचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅन बनवून देतो. की सपोज की तुमच्याकडे जी अमाऊंट आहे, तुमची जी सॅलरी येते, तुमच्याकडे इतरत्र काही सेव्हिंग अमाऊंट असते, ती अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केली पाहिजे की त्याचा तुम्हाला बेनिफिट भेटला पाहिजे भविष्यामध्ये आणि महागाईपेक्षा जास्त रेटनं तुम्हाला ती रिटर्न मिळले पाहिजे. पण यासाठी कसं आहे की आपण इंडिव्हिज्युअल लेवलला आपलं प्रायमरी गोल काय असतो की माझा अर्निंग सोर्स पाहिजे, मला मंथली सॅलरी किंवा माझ्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर आपला प्रायमरी फोकस असतो. मग आपण एखादा फायनान्शियल कन्सल्ट केला तर तो सांगू शकतो की तुम्ही तुमच्या व्यवसाय करता इतके अमाऊंट इतके पर्सेंट करू शकता, तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणा करता एवढे पैसे करू शकता, तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंड एक म्हणतात आपल्याकडे तो एक त्या एक फंडच्या आपल्याकडे. मी तर म्हणतो की सर्व लोकांनी अत्यावश्यक बाब आहे या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. इमर्जन्सी फंड असा आहे की या फंड जसा आता आपण रिसेंट मध्ये पाहिलं की कोविड सारखा आजार आला यामध्ये लोकांकडे इमर्जन्सी हा फंड नव्हता. म्हणजे ऍक्च्युअली पाहायला गेलं तर लोकांना याची अवेअरनेसच नाही की का केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे, तो असतो किती केला पाहिजे या गोष्टीची. कोविड सारखा असा मोठा आजार किंवा काही दुर्घटना झाली तर आपल्याकडे काही सेव्हिंग जी आहे जे आपण इमर्जन्सी फंडमध्ये ठेवतो जेणेकरून आपण जे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतील जसे की एफडीत काही लोकांनी गुंतवले असतील, काही लोकांनी गोल्डमध्ये केले असतील, काही लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये केले असतील, काही लोकांनी शेअर्समध्ये केले असतील, ज्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहेत त्या ब्रेक करायची आपल्याला वेळ येऊ नये. जे की लॉंग टर्ममध्ये जे आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीवर प्रचंड परतवा देतात.
3: बरोबर,
4: अशा योजनेवरती.
3: अच्छा, मग आपण थोडंसं अजून एक स्टेप पुढे गेलो पण अजून मी थोडंसं बॅक स्टेपला येतो की ठीक आहे तुम्ही म्हटलात की काही ना काहीतरी फायनान्शियल ऍडवायझरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं रकमेचं ठरवू शकता. मी म्हणतो माझ्या महिन्याला 2-3 हजार रुपये शिल्लक राहतात आणि मी कशाला ते इन्व्हेस्ट करत बसतो, त्यासाठी तर महिन्याला 10-15-20-25-50 हजार रुपये पाहिजे इन्व्हेस्ट करायला.
4: नाही नाही सर, हा आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे. आता आपण सध्या TV वरती IPL चा आता सीझन चालू आहे त्याच्यावरती सध्या आपण पाहिलं किंवा TV सिरियलमध्ये जरी पाहिलं तुम्ही तर म्युच्युअल फंडही हे MFI म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड असोसिएशन हे सध्या मार्केटिंग करते आणि लोकांना इन्व्हेस्टरला अवेअरनेस करते की आपण आपल्यामध्ये जे आहे ना इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत फार मोठे गैरसमज आहेत की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठी अमाऊंट लागते, त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर करावं लागते, हे मिथ आहे. तुम्ही म्युच्युअल फंड असे आहे की आता तर SEBI असा नियम आणत आहे की तुम्ही 100 रुपयापेक्षा पासून ते 1 कोटीपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्याला असं काही बंधन नाही. आणि त्यासाठी तुम्ही जॉबच केला पाहिजे, तुम्ही गृहिणी आहेत म्हणून तुम्ही करू शकत नाही असली कोणतीही कंडिशन त्याकरिता नाही. इन्व्हेस्टमेंट जर स्टार्ट करायची असेल तर सुरुवातीच्या काळात फक्त आपल्याला SEBIच्या नियमांतर्गत पाहिलं तर फक्त आपल्याला आपलं पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, बँकेमध्ये खातं पाहिजे, याच फक्त आपल्याला सुविधा लागतात इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी.
3: ठीक आहे, तर मित्रांनो आपण जे चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळ यांच्याशी. ते मूळतः उपळ्याचे आहेत, सध्या धाराशिवमध्येच त्यांचा बेस आहे आणि त्यांचं MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर इथून ENTC या याच्यामध्ये 2013 साली ते पासआउट झाले आहेत. पण सध्या मात्र ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांचं बिझनेस प्रोफाईल आहे आणि त्याच्यामध्ये काम करत आहेत. आता प्रश्न येतो ठीक आहे मग आता इन्व्हेस्टमेंटचे तर भरपूर स्ट्रीम असू शकतात, मला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मला प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मी म्हणजे एनिथिंग करू शकतो, समजा एखादं घर घेऊ शकतो, एखादी प्रॉपर्टी घेऊ शकतो, बँकेमध्ये मी सेव्हिंगला ठेवू शकतो, असं काहीही करू शकतो. मग म्युच्युअल फंड SIP हे सारखं जास्तीत जास्त कानावर का पडत आहे सध्या?
4: हां, म्युच्युअल फंड ही अशी कन्सेप्ट आहे की सर शेअर बाजार गुंतवणूकदाराला याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल. शेअर बाजारामध्ये काही कंपन्या असतात लिस्टेड कंपन्या, त्याच्या शेअर्सची म्हणजे त्याच्यातल्या हिस्सेची दररोज खरेदी विक्री होते. म्युच्युअल फंड हे असं टास्क असतं की त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड इन द सेन्स कसं आहे की बास्केट आहे, त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये इक्विटी ओरिएंटेड आहे, डेट ओरिएंटेड आहेत, तुम्हाला गोल्ड ओरिएंटेड आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट ओरिएंटेड ट्रेजरी आहेत, असे भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. मग याच्यामध्ये काय होतं की म्युच्युअल फंड इन द सेन्स काय करतो की इक्विटी ओरिएंटेड शेअर्समध्ये काय होतात की ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर AMC सपोज की SBI म्युच्युअल फंडची कंपनी आहे, बँक वेगळी आणि म्युच्युअल फंड वेगळं, हे दोन डिफरंट ॲसेट्स आहेत. म्युच्युअल फंड काय करतात की ज्या कंपन्या आहेत सर्टन, की आपण पकडलं की निफ्टी 50 म्हणजे 50 कंपन्यांचा एक ग्रुप असतो जो नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड असतात, त्या कंपन्यांना एक लार्ज कॅप कंपन्या म्हणतात. लार्ज कॅप कंपन्यांचा एक फंड असतो जो वेगवेगळ्या AMC कडे असतो, जसं की ICICI, SBI वगैरे किंवा कोटक, निपॉन इंडिया, ह्या रिपोर्टेड कंपन्या आहेत. तसं आपण एक उदाहरणासाठी आपण एक SBI म्युच्युअल फंडची एक कंपनी घेऊ, त्याच्यामध्ये एक फंड इक्विटी ओरिएंटेड, त्याच्यामध्ये लार्ज कॅप ओरिएंटेड. त्या लार्ज कॅपमध्ये कसं असतात की ज्या निफ्टी 50 50 कंपन्या असतात, त्या निफ्टी 50 कंपन्यांमध्ये सिलेक्टेड 20-25 अशा कंपन्या, त्या कंपन्याच्या लिस्टेड शेअरमध्ये ह्या म्युच्युअल फंड SBI म्युच्युअल फंड आहेत, तो स्वतःच्या फंडमध्ये ते अमाऊंट टाकतात. याची ट्रान्सपरन्सी अशी आहे, काही लोकांना असं वाटतं मी की म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सपरन्सी नाही, पण आपल्या वतीनं आपण फक्त त्या शेअर्सचे अमाऊंट आपण गुंतवणूक करतो, पण आपल्या वतीनं ते शेअर्स घेण्याचं किंवा ते ट्रेडिंग करण्याचं काम हे म्युच्युअल फंडमधले जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत SBI मधले, ते आपल्या वतीने करतात, आपण फक्त त्यामध्ये गुंतवणूक करतो सर.
3: अच्छा, मग आता हे बऱ्याच वेळेस असं ऐकण्यात येतं, म्हणजे लेटर ऑन आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करूयात, पण मी पैसे एखाद्या ठिकाणी टाकले बुडतील मग काय करायचं?
4: हा, हे बरं झालं सर तुम्ही हा प्रश्न विचारला, खूप जणांच्या मध्ये हा गैरसमज पण
3: म्हणतात की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले बुडाले. आता तुम्ही म्युच्युअल फंड असा जरी शब्द वापरला असेल, SIP, शेवटी ते शेअर मार्केटमध्येच चाललंय.
4: बरोबर.
3: मग मी आज 1,000 रुपये 10,000 रुपये 1,00,000 रुपये गुंतवले, 2-3 वर्षानंतर त्या 1,00,000 चे 1 रुपया पण राहिले आणि संपला विषय.
4: बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ते, पण हा या ज्या गोष्टी, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर. 1990 पासून जसं शेअर बाजार हा प्रॉपरली NSE वर्किंग आहे, अजूनपर्यंत टोटल 44 AMC कंपन्या आहेत म्युच्युअल फंडच्या ओरिएंटेड. अजूनपर्यंत एकाही कंपनीचा एकही फंड बंद पडलेला नाही. पतसंस्थेमध्ये जसं पैसे काही लोक ठेवतात, पतसंस्था काही घोटाळे होतात किंवा काही कारणात बंद पडतात, दिवाळखोरी निघतात, तसा हा प्रकार इथं होत नाही. म्युच्युअल फंड जे आहे या फंडवरती टोटल SEBI, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं टोटल कंट्रोल असतं. याच्यावरती कुठल्याही गोष्टींमध्ये कसलेही जरी घोळ किंवा कसलेही मॅल प्रॅक्टिसेस किंवा ऑपरेटिंग दिसलं तर त्याच्यावरती SEBI ॲक्शन घेते. आणि याच्याही पलीकड इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हा SEBIनं मेंटेन केलेला आहे, ज्या AMCला प्रत्येक AMCला जबाबदारी दिलेला असतो, त्यामुळे इथे आपण गुंतवणूक केलेला पैसा सुरक्षित असतो. आणि प्रत्येक AMC-वाईज तुम्ही ज्या फंडमध्ये तुमची गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीचा दरमहा तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल ॲड्रेसवरती तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू हे तुम्हाला कळवली जाते.
3: बर, आता तुम्ही एक स्वतः डिस्ट्रीब्युटर आहात, म्हणजे रोहित पडवळ यांच्याशी जे आपण चर्चा करत आहोत ते स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, तर मग तुमचीच मदत घ्यावी लागते का आम्ही स्वतः पण करू शकतो असं काही?
4: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये फंडमध्ये दोन प्रकार येतात सर, एक डायरेक्ट फंड असतो आणि एक रेग्युलर फंड असतो. डायरेक्ट फंडमध्ये असं असतं की स्वतः इन्व्हेस्टर अवेअर आहे, त्याला कोणाच्याही मार्गदर्शनाची सल्ल्याची गरज नाही,
3: तो करू शकतो,
4: तर तो स्वतःच्या रिस्कवरती करू शकतो. जर ॲडवायझरच्या याच्यामध्ये गेला तर तो तुम्हाला रेग्युलर फंड देतो, तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, कोणत्या फंडमध्ये पैसे टाकले पाहिजे, तुमचा फंड गोल ओरिएंटेड पाहिजे, त्याला त्याची ग्रोथ कशी आहे, फंड परफॉर्म होत नसतील तर त्याला स्विच कधी केले पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जो तो तुम्हाला हे करतो. इनकेस इन्व्हेस्टरचा जर डेथ झाली, आपण शब्द म्हणतो की तो
3: बरोबर
4: एक्सपायर झाली, तर त्या केसमध्ये सध्या तुम्हाला ॲडवायझर तुमचे फंड हे नॉमिनेटीला पूर्ण बेनिफिशियरी ट्रान्सफर करतो, त्याच्यातून रिटर्न्स कधी सेल केले पाहिजे युनिट म्युच्युअल फंडचे, कधी होल्ड ठेवले पाहिजेत, याबद्दलची सर्व माहिती देतो. म्हणजे बेटर वे मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल ह्या गोष्टी असतात,
3: त्याच्यासाठी आम्हाला काही फी द्यावी लागते का?
4: नाही, म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला जेव्हा कन्सल्ट करतो तो तुमच्याकडून एकही रुपया चार्ज केला जात नाही. समजा तुम्ही 1,000 रुपयाची 100 रुपयाची तुम्ही SIP केली म्युच्युअल फंडमध्ये, तर तुमची गुंतवणूक ही 100 रुपयेच दाखवणार, फक्त गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी चार्ज जो 0.5 पैसे 10 पैसे जे काही असेल ते फक्त डिडक्शन होईल, तुमच्याकडून कुठल्याही कमिशन किंवा चार्ज केलं जात नाही. ॲडवायझरला किंवा फायनान्शियल जो लिटरसी करणारा आहे, जो अवेअरनेस आहे, त्याला फक्त हे कमिशन किंवा जी ट्रेल म्हणतात आपल्या भाषेत म्युच्युअल फंडच्या भाषेमध्ये, ती ट्रेल ज्या AMC मध्ये म्हणजे जे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा ज्या फंडमध्ये गुंतवणूक केली आहे, समजा SBI, ICICI, निपॉन इंडिया, पारंपरिक फ्लेक्झी कॅप असे फंड आहेत, त्यांची जी पॅरेंट कंपनी आहे जसं की पराग पारिका एक कंपनी आहे, तर त्या कंपनीकडून इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल त्यांच्याकडून ब्रोकरेज किंवा ट्रेल कमिशन मिळतं. इन्व्हेस्टरच्या पैशामध्ये कुठेही काही केलं जात नाही.
3: अच्छा,
4: त्याचे सर्व पैसे इन्व्हेस्टर राहतात.
3: वा, आता सगळ्यात आता एक मोठी गोष्ट येते. ठीक आहे, तुम्ही हे सांगितलं, आता ही तुमची मुलाखत किंवा तुमचं जे गायडन्स आहे ते बरेच जण ऐकायले, मग त्याच्यामध्ये काही आत्ता न्यू कॉलेजमधून बाहेर पडलेली मुलं असतील जे की नोकरीच्या शोधात असतील, काही जण आत्ता आत्ता 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी नोकरी लागली असतील किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला असेल आणि काही ना काहीतरी महिन्याला समजा पैसे कमवतात, काही मिडल एजमधले पण आहेत 35-40 आणि काही समजा 50 एजचे पण आहेत, कोण इन्व्हेस्ट करू शकतं?
4: प्रत्येक एजचा प्रत्येक वयाचा व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. यासाठी तुम्ही जॉबला असलं पाहिजे, तुमच्याकडे फार पुष्कळ पैसा पाहिजे, तुम्ही गर्भश्रीमंत पाहिजे
3: असं
4: काही नाही. याच्यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आपल्या घरातली राहणारी गृहिणी सध्या डब्यात पैसे टाकण्या ठेवण्यापेक्षा किंवा कुठं साचवून पैसे ठेवण्यापेक्षा मी असं म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये SIP केलं तर तुम्हाला प्रचंड रिटर्न मिळतात. आपण एक नोटबंदीचा मागचा काळ पाहिला असेल सर, त्यामध्ये भरपूर लोकांनी, आता काही आपल्या आजींनी वगैरे काय पैसे ज्यावेळेस त्यांना दिले असतील तेव्हा त्यांनी साठवून ठेवले की बाबा मी नातवासाठी देईल काय करेल, पण नोटबंदीमुळे ते पैसे असे झाले की
3: बाहेर निघाले ते सगळे,
4: काही पैसे निघाले, काहींना आपल्या आजीने साठवून ठेवले हे पैसे माहितीच नाही, काही जणांना ती रक्कम कुठे आहे ती माहित नाही. आणि कसं आहे की जसे जसे वर्ष जातात, वर्षामागून वर्ष पैशाची व्हॅल्यू ही कमी होत जाते इन्फ्लेशनमुळे. जसं आपण पाहायला गेलं की आजच्या 1 करोडची किंमत 20 वर्षांनी पाहिली तर ही 25 लाखाच्या आत्ताच्या इक्वेलंट होते.
3: बरोबर
4: का? तर ही महागाई रेट वाढते.
3: बरोबर,
4: महागाई वाढते म्हणजे काय होते की पैशाचं मूल्य कमी होत जातं. या केसमध्ये काय की आपण जी गुंतवणूक करतो ती आपली गुंतवणूक महागाईच्या दरापेक्षा जास्त असली तर त्यातून मिळणारा परतावा आपण चांगला मिळतो, जेणेकरून आपला मनी ग्रोईंग असतो. पण सेव्हिंग आपण जे ठेवतो त्याच्यामध्ये आपले पैसे, आपण आजही डब्यात 1000 रुपये ठेवले आणि 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर पहिले तर ते 1000 रुपयेच मिळणार आहेत, त्याच्यामध्ये ग्रोथच नाही आपल्याला.
3: तर मित्रांनो, परत एकदा आठवण करून देतो, आपण जी चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळे यांच्याशी. MGM संभाजीनगर येथून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, पण सध्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून धाराशिवमध्ये कार्यरत आहेत. जसं की आत्ता तुम्ही म्हटलात की ठीक आहे, एजचं लिमिट नाही आहे, कधी पण करू शकता, बाकी सगळा विषय आहे तुम्ही 100 रुपयापासून सुरुवात करा. आम्ही एक जाहिरात कुठे सोशल मीडिया असेल काय असेल बऱ्याच ठिकाणी ऐकतो की तुम्ही महिन्याला 5000-10000 रुपये इन्व्हेस्ट करा आणि 10 वर्षानंतर 1 कोटी घ्या, काय असतो विषय?
4: नाही नाही सर, हे कसं आहे की इन्व्हेस्टरने आणि मी लोकांना पण हे सांगतो की जास्त परतवा किंवा जास्त रिटर्न मिळण्याच्या नादामध्ये फसवणूक फार मोठ्या प्रमाणात होते. कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे, जिथं सर्वात जास्त रिटर्न मिळतात आपण तिथे जातो आणि जिथं सर्वात जास्त डिस्काउंट आहे तिथं पण आपण जातो. ह्या दोन गोष्टी फार मॅटर करतात आपल्या लाईफमध्ये,
3: ह्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते, प्रोबॅबिलिटी.
4: आता आम्ही म्युच्युअल फंडमध्ये लोकांना सांगतो की सर्वसाधारण, आम्हाला पण सेवेचे रिस्ट्रिक्शन आहेत की तुम्ही सर्वसाधारण 12% रिटर्न प्री अज्युम करून सांगू शकता जे की खात्रीदायक नसतात. ह्या यामध्ये जो मिळणारा परतवा आहे तो मार्केट, शेअर मार्केट, भारतीय मार्केट ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स राहील त्याच्या पटीने मिळणार. जर मार्केट खूप चांगल्या गतीनं, आता सध्या मागच्या 2-3 वर्षापासून मार्केट फार चांगल्या गतीनं परफॉर्म करत आहे, खूप चांगल्या पद्धतीनं वाढत आहे, त्यामध्ये लोकांना फार चांगल्या पटीने रिटर्न मिळत आहेत. पण कोविड सारख्या वर्स्ट काळामध्ये मार्केट पडतं सध्या, त्यामध्ये रिटर्न्स पद्या कमी येतात. पण म्युच्युअल फंडचा फायदा शेअरपेक्षा बेनिफिशियल असा आहे की सर, आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, सपोज की आपण टाटा मोटर्सचा शेअर घेतला, तो आपण एक समजा 1000 रुपयाला आहे आपण पकडू, मार्केट पडलो तो समजा 800 रुपयापर्यंत आला. पण म्युच्युअल फंडमध्ये काय होतं सर, आपण एक म्युच्युअल फंड घेतलो त्यामध्ये साधारण 20-25 कंपन्या असतात मिनिमम कमीत कमी, मग आपला जेव्हा मार्केट पडतं तेव्हा शेअर डायरेक्ट 200 रुपयापर्यंत खाली पडला. पण म्युच्युअल फंडवर तेवढा मोठा इफेक्ट पडत नाही, साधारण 1-2 रुपयाचा फरक पडतो. का? तर आपली मल्टिपल कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट राहते, त्याच्यामुळे मार्केट पडतं तेव्हा एक कंपनी नाही, बाकी कंपन्या पण आहेत ज्या कुठेतरी अप्स अँड डाऊन्स असतात, त्याच्यामुळे तो ॲग्रिगेट होऊन आपला लॉस कमी होतो. आणि म्युच्युअल फंडमध्ये काय बेनिफिट आहे की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याची गुंतवणुकीची चक्रवाढ पद्धतीने बेनिफिट मिळतं. आजपर्यंत आपण चक्रवाढ पद्धतीनं EMI भरून हप्ते भरून घर घेत आलेलं आहे, पण चक्रवाढ पद्धतीचं आपण बेनिफिटच नाही घेतलं. म्हणजे सांगायचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं सांगतो सर, की माझे क्लायंट होते, म्हणजे अगोदर ते दुसरीकडे होते पण त्यांचा अनुभव मला त्यांनी शेअर केला. त्यांनी 1000 रुपयाची SIP 2000 साली चालू केली होती. ते सिनियर आहेत फार, 75 वर्ष वय आहे सध्या त्यांचं, फार बिझनेसमॅन प्रोफाईल आहे त्यांची. 1000 रुपयाची त्यांना त्यावेळेस नातू झाला म्हणून त्यांनी 1000 रुपयाची एस आय पी चालू केली होती निपॉन इंडिया फंडमध्ये. ती एस आय पी आजपर्यंत त्यांची चालू आहे 25-26 वर्ष होत आले तेव्हा. आता 1000ची एस आय पी त्यांची दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे वर्षाला झाले 12000 रुपये. आपण साधारण 25 वर्ष पकडू, आता साधारण 25 वर्षाचे झाले 3 लाख रुपये. पण आज त्यांचे फंडची करंट पोर्टफोलिओ व्हॅल्यू ही 95 लाखापेक्षा जास्त दाखवते.
5: अरे बापरे, क्या बात.
4: पण ह्याच्यामध्ये कसं आहे सर, की जितकं तुम्ही जास्त ड्युरेशन देचाल तितक्या पटीनं तो चक्रवाढ पद्धतीनं त्या अमाऊंटवर अमाऊंट वाढत जाते. आता उद्या जर मार्केट जरी पडलं, मार्केट परफॉर्म नाही केलं, तर त्यांची अमाऊंट काय डायरेक्ट 3 लाखाहून 0 नाही होणार.
5: ओके,
4: त्यांची अमाऊंट त्या 95 लाखातून 90 लाख 85 लाखावर येणार. शेअरच्या बाबतीत काय होतं की आपण जे 1000 रुपयाला शेअर्स घेतलेला असतो तो डायरेक्ट 800 वर येतो,
5: तर तो 800 राहणार
4: इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जी आपली 1000 ची 1500 झाली तो डायरेक्ट 800 आल्यामुळे तो आपला लॉस मध्ये दाखवतो. पण म्युच्युअल फंड मध्ये तसं होत नाही, कारण तुमचा दररोज तुमचा गेन येणार आहे.

0: कमवण्याची क्षमताच किती राहिलेली आहे, पुढचे 5 वर्ष राहिलेत, 10 वर्ष राहिलेत, अशा लोकांनी काय करावं?
1: मी सोपं सांगतो सर, म्युच्युअल फंडमध्ये आपण प्रकार ऐकला असेल की SIP करा, SIP करा, खूप ऐकतात. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, हे त्याचा लॉंग फॉर्म. जसं आपण कुठलंही लोन काढतो तेव्हा EMI असतो, EMI दर महिन्याला भरतो, त्याच्याच तशाच प्रकारे इकडे SIP असतं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तो तुम्ही कोणत्याही वयात कधीही चालू करू शकता. त्यासाठी मार्केटने चांगलं परफॉर्म केलं पाहिजे, मार्केट पडल्यावर मी पैसे टाकतो या गोष्टीचा मॅटर काहीच करत नाही. तुम्ही सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. मग तो तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही एजमध्ये आणि कधीही करू शकता, त्याला कसलंही बंधन नाही. सुरुवात करणं महत्वाचं आहे. आणि सुरुवात केली की तुम्ही संयम बाळगला पाहिजे. त्यासाठी आम्ही म्हणतो की तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर का पाहिजे, की तो तुम्हाला सांगतो की नाही सर थांबलं पाहिजे, तुमचे रिटर्न्स वाढतात, आज मार्केट जरी पडलं तर तुम्ही कंटिन्यू करा. कारण कसं असतं, म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की तुम्हाला युनिट्स मिळतात ज्या तुम्ही SIP किंवा मोठ्या प्रमाणात अमाऊंट टाकता त्यामध्ये. जे युनिट्स असतात त्याला नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणतात. ते युनिट मिळतात तुम्हाला, त्या युनिटला एक व्हॅल्यू असते. जसं आपण सोनं म्हणतो, सोन्यामध्ये कसं असतं, 1 ग्राम 1 तोळा हे जसं मोजमाप आहे तसं त्यात युनिट असतात. त्याची किंमत हे शेअर मार्केटमध्ये जे फंड आपले मॅनेजर असतात, स्पेशलिस्ट असतात, त्या शेअर्सची जे शेअर त्या फंडमध्ये आहेत त्याची दररोज ट्रेडिंग करून आपण गुंतवलेल्या सर्व जे ऑल ओव्हर इंडियामध्ये इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या अमाऊंटची दररोज बाय आणि सेल करतात त्या शेअरची. त्याच्यावरचा जो नफा आहे त्यातून आपला तो आपल्या ह्याच्यावरती NAV व्हॅल्यू डिसाइड होते आणि ती NAV व्हॅल्यू वाढत असते. त्याच्यानुसार मग आपलं पोर्टफोलिओची व्हॅल्यू इन्क्रीज होते. आता याच्यात काय होतं, जे लहान एजमध्ये आहेत, जे 20s आहेत, ते इनिशियल स्टेजमध्ये आता 100, 500, 1000 जी त्यांची कॅपेबल आहे, जे आता आपल्या इथे 13 इंजिनिअरिंग कॉलेजला सध्या जे विद्यार्थी शिकत आहेत, तो विद्यार्थी सध्या फक्त आवश्यक काय आहे त्याच्याकडे की त्याला 18 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि त्याच्याकडे पॅन कार्ड हवं आहे.
0: ओके.
1: तो सध्या 100 रुपये प्रति महिन्याप्रमाणे स्वतःची SIP सुरू करतो, करू शकतो. आणि ती SIP ही चालू केल्यानंतर विश्वास बसणार नाही, 20 ते 25 वर्षात त्याला इतक्या प्रचंड प्रमाणात रिटर्न्स मिळतील. कारण आम्ही ते कॅल्क्युलेट करून सांगता येणार नाही, कारण मार्केट किती परफॉर्मन्स देईल नाही सांगता येत. तुम्हाला उदाहरणाखातर एक सांगितलं की 1000 रुपयाची SIP 95 लाखापर्यंत परफॉर्मन्स दिले, की जे की 3 लाख इन्व्हेस्टेड असून 90-95 लाखापर्यंत रिटर्न दिलेले आहेत.
0: पण
1: आता सम वयस्कर काही लोक आहेत ज्यामध्ये ज्यांना 30, 40, 50 वर्ष झालेत, त्यांच्यासाठी 2 ऑप्शन्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 2 आपल्याला ऑप्शन्स आहेत, 2 पर्याय आहेत आपल्याला उपलब्ध करून दिलेत. एक SIP म्हणजे दर महिन्याला गुंतवणूक, आणि एक असते लमसम. लमसम म्हणजे ठराविक रक्कम आपण 1 टाइम मध्ये टाकू शकतो. मग त्याला पण काही लिमिट नाही, पण त्याला काय आहेत की फंडला काही कॅपिंग आहेत की मिनिमम 5000 जास्त अमाऊंट आपण गुंतवली पाहिजे त्याच्यामध्ये. ती कधीही टाकू शकतो आपण, त्याला लिमिटेशन असं नाही. याच्यामध्ये कसं आहे की सर, सर्टन एज साठी वेगवेगळे फंड आहेत. रिटायर्ड लोकांसाठी रिटायरमेंट फंड आहे, चिल्ड्रनसाठी चिल्ड्रन्स ओरिएंटेड फंड आहेत, गृहिणीसाठी पण वुमन एंटरप्रेन्युअर फंड आहेत, वुमेन प्रोटेक्शन फंड आहेत, ग्रोईंग यंगस्टरसाठी यंगस्टर फंड आहेत. पण या सर्व गोष्टी हे डिपेंड करतात की आम्ही काय पाहतो ॲज अ ॲडवायझर म्हणून, की पुढचा जो क्लायंट आहे त्याची फायनान्शियल कंडिशन काय आहे, त्याची कॅपेबिलिटी काय आहे, या सर्व गोष्टीसाठी मॅटर करतात. आणि सर्वात महत्वाचं आम्ही काय म्हणतो, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर पहिले फायनान्शियल प्रोटेक्शन घ्या. फायनान्शियल प्रोटेक्शन म्हणजे काय करतो सर, की आपण जर कमवते आहेत, घरचे ब्रेड आणणार आहात, एकमेव सोर्स आहात, तर आपण आपल्या जीवनाचं सुरक्षा कवच म्हणजे टर्म इन्शुरन्स आपण हा केला पाहिजे. जे की किरकोळ, म्हणजे आपण जसं म्हणतो की महिना 200 ते 300 रुपयांमध्ये आपण 1 करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या जीविताला काय झालं तर आपल्या पश्चात आपल्या जे प्रियजन आहेत, जे नाते संबंधातले बायको असतील, मुलं बाळ असतील, की त्यांच्यावरती आर्थिक दारिद्र्य किंवा आर्थिक परिणामाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये याकरिता आपल्या जीवनाचा रिस्क मॅनेजमेंट म्हणून आपण टर्म इन्शुरन्स, बेसिक टर्म इन्शुरन्स हा घेतला पाहिजे.
0: ठीक आहे,
1: सगळ्यात बेसिक गोष्ट आम्ही हे सांगतो. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते की हेल्थ इन्शुरन्स. कोविड सारख्यामध्ये आपण पाहिलं असेल की प्रचंड लोकांचे हाल झाले, लोकांची स्वतःची सेव्हिंग लोकांना मोडावी लागली, काय काय जणांनी सोनं गहाण ठेवलं, काय काय जणांनी प्रॉपर्टी सेल केल्या, घर गहाण ठेवलं. यासाठी काय आहे की आपण आपला स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असावा. एकटे असेल तर इंडिव्हिज्युअल, फॅमिली असेल तर फॅमिली प्रोटर म्हणून मिळतो. साधारण तो पण 300-400 रुपये प्रति महिना केला तर एक कुटुंबाचा होऊ शकतो. हे केल्यानंतर आम्ही सर्वात महत्वाचं सांगतो की तुम्ही इमर्जन्सी फंड तयार ठेवा. इमर्जन्सी फंड म्हणजे कसं आहे की अत्यावश्यक काळात, जेणेकरून आपल्याला आपण जे इन्व्हेस्टमेंट करतोय त्या

0: इन्व्हेस्टमेंटला धक्का न लावता, ती इन्व्हेस्टमेंट न तोडता आपण आपला अत्यावश्यक असलेला काळातला जो निधी आहे तो वापरून ती गरज तिथं थांबवू शकतो. यासाठी तो इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. इमर्जन्सी फंड किती असावा, काय असावा, हा त्या व्यक्तीवरती डिपेंड ठरतो. त्याचं जॉब प्रोफाईल, त्याचं रिस्क, त्याची अर्निंग ॲबिलिटी, या गोष्टी मॅटर करतात. असं सर्वस्वी आम्ही फायनान्शियल
1: मी तुम्हाला मुद्दा म्हणून मागापासून डिस्टर्ब नाही केलं, कारण तुम्ही त्या फ्लोमध्ये होतात आणि तुम्ही ज्या काही बारीक सारी गोष्टी सांगत होता त्या इतक्या आवश्यक आहेत सध्या. कारण हे पैसा एक असंच म्हणतात ना की पैसा खुदा तो नाही लेकिन खुदा से कम नाही आहे, तर ते निश्चितच त्या पैशाचं जे व्हॅल्युएशन आहे त्याची जी गरज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते अशा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपले स्वप्न पण पूर्ण करणारे होऊ शकते. पण रोहितजी, तुम्ही एकूणच जे ह्या गेल्या एक अर्ध्या तासामध्ये जे काही विषय सांगितलेले आहेत ते खूप इझी आणि समजून येणारे आहेत लगेचच. पण मी तुम्हाला आता अशी विनंती करेन की मी श्रोत्यांना पण आणि ऐकणाऱ्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला आपले काही स्पेसिफिक जर प्रश्न असतील की आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड असतील किंवा आपल्याला जर वाटत असेल की मी ह्या एजमध्ये किंवा हे कमवतो किंवा ते करतो, माझे असे स्वप्न आहेत, असे जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता 99705900 99705900. तर या क्रमांकावर आपण प्रश्न टाका, आपण रोहितजींना परत बोलूयात रेडिओमध्ये, कारण ते धाराशिवच त्यांचा बेस आहे आणि मग रोहितजी आपल्या त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पण उत्तरं देतील की काय विषय असेल ते. पण शेवटी जाता जाता रोहितजी, मी खरं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण विचारेन, कारण तुम्ही इतकी छान माहिती देत आहेत, इतका छान अडवाईस देत आहेत. कारण लोकांना काय असतं की इन्शुरन्सचा एजंट आला समोर आणि कोणीतरी इन्व्हेस्ट करा म्हणून आलं समोर की त्यांना असं वाटतं की अरे हे आमचे पैसे लुटायला आलेत का, असा एक क्वेश्चन मार्क असतो. पण ह्या अर्ध्या तासामध्ये बऱ्याचशा आयडिया लोकांच्या क्लिअर झाली असतील आणि निश्चितच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सुद्धा इच्छुक असतील, तेव्हा आपण आपला एक मोबाईल क्रमांक पण सांगावा.
0: माझा संपर्क क्रमांक आहे 9765652767.
1: तेव्हा मित्रांनो 97 65 65 27 67 असा रोहित पडवळे यांचा हा मोबाईल क्रमांक आहे, याच्यावर आपण संपर्क करून आणखी जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण ते घेऊ शकता. पण रोहितजी, अजून एक मला आपल्याला अशी विनंती करायची आहे की आपले ऐकणारे लोक तर निश्चितच प्रश्न पाठवतील, पण त्यासोबत तुम्ही स्वतः काहीतरी असं सिम्प्लिफाय करावं की जसं आता SIP, म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स, काय टर्म इन्शुरन्स असेल, किंवा जसं तुम्ही म्हटलात की फॅमिलीमध्ये जर समजा कोणाला काय चिल्ड्रन्स प्लॅन असेल, कुठला असं समजा असं इन्व्हेस्टमेंटचा, त्याच्या असा एक सेपरेट एक विषय करावं, तेवढं सिम्प्लिफाय करून सांगावं की जर तुम्ही फॅमिलीमध्ये असाल तर तुम्हाला हे पुढचे 10-15-20 वर्षासाठी तुम्ही असं करू शकता तसं करू शकता, अशा पद्धतीचे एक सिम्प्लिफाय वे ना आपण एक अशा पद्धतीची एक थोडीशी सिरीज करूया, जेणेकरून लोकांना पण थोडंसं ते इझी होईल. पण आज जे तुम्ही हे अर्ध्या तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बऱ्याचशा क्लॅरिफाय करणाऱ्या ठरलेल्या आहेत. पण परत एकदा मी एक्सपेक्ट करतो की याच्यामध्ये जर काही असा विषय असेल तर निश्चित तुम्ही रेडिओ चॅनलला व्हिजिट करायला याल आणि आम्हाला सर्वांना गायडन्स द्याल, जेणेकरून की फायनान्शियली दृष्टिकोनातून आम्ही सेक्युअर पण होत आणि हॅपी पण होत.
0: नक्कीच सर, आणि सांगायचं म्हणजे की आम्ही फायनान्शियल ॲडवायझर कुठलीही फीस करत नाही. कधीही आपण सांगा, कधीही बोलवा, आपल्या श्रोत्यांना पण आम्ही तुमच्या माध्यमातून सांगितलो आम्ही मोफत मार्गदर्शन करायला कधीही तयार आहोत. आपले कधीही डाऊट असू द्या त्याबद्दल आम्ही रेडी आहोत. जरी काही गोष्टी मला माहिती नसल्या तर मी माहिती घेऊन आपल्याकरता 100% सांगितल्या गोष्टी, त्याबद्दल काळजी नसावी. आणि आर्थिक साक्षरता वाढवणे हाच माझा मेन उद्देश आहे की जो सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि सर्वांचीच जितकी होईल आर्थिक साक्षरता वाढेल ती आमच्यासाठी खूप चांगलं आहे, कारण हेच आमचं मेन उद्दिष्ट आहे की प्रत्येक घरामध्ये आर्थिक साक्षरता गेली पाहिजे.
1: किंवा रोहितजी, मी खरं तर परत एकदा तुम्हाला शुभेच्छा पण देतो आणि तुम्हाला परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही अतिशय सिम्प्लिफाय पद्धतीने ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत.
0: थँक्यू सर, थँक्यू सो मच.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यांनो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe उस्मानाबाद.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 99705900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर.gov.in।

0: keys.
1: Okay. Bye. Are you hungry?
2: Mm-hmm.
1: Come with me.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: से
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

कोसळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: क्या सोच रही हो?
1: मैं?
0: हाँ हाँ
1: कुछ भी तो नहीं।
0: बोलो ना
1: कुछ तो।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ अब क्या सुनाए.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।